0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे ते साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 9110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी अंजली भिडे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ, सुप्रभात. मी आली आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आरजे अनु तुम्हाला भेटायला. रोज तुम्हाला आरजे कोमल भेटायला येत असते, पण आज दिवसाची सुंदर सुरुवात करण्यासाठी आणि भरपूर माहिती आणि त्याचबरोबर मनोरंजन करण्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलेली आहे. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजून गेले रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. आणि आजची तारीख खूप महत्त्वाची आहे. आज आहे 6 जून 2024 आजची तारीख आणि आज आहे वार शनिवार. 6 जून, 6 जून म्हटल्यानंतर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला ही तारीख लक्षात येईल की आज काय आहे. आज आहे शिवराज्याभिषेक सोहळा. मराठा स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामधला एक ऐतिहासिक स्वाभिमान जागवणारा आजचा प्रसंग दिन आहे, म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा. 6 जून 1674 तो दिवस. आणि रायगडावर तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीनं तयारी सुरू होती. अनेक मावळ्यांची लगबग, रायगडावरच्या जनतेची लगबग आणि तो ऐतिहासिक प्रसंग, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामधला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग, हा केवळ महाराष्ट्राचा एक स्पेशल किंवा एक विशेष दिवस नाही आहे, तर भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा सोहळा आहे, महत्त्वाचा टप्पा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही, मोगल साम्राज्य आणि इतर परकीय सत्तांविरुद्ध जो लढा दिला आणि स्वराज्याची स्थापना केली, त्यानंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा पाया घातला. स्वराज्य स्थापन तर झालं, पण त्याला अधिकृत आणि विधिवत मान्यता मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र हिंदू राजा म्हणून घोषित करावं यासाठी रचला गेला तो राज्याभिषेकाचा सोहळा. आज आपण पाहतो आहोत काही रायगडावर अतिशय या सोहळ्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून, दिवसांपासून अनेक शिवप्रेमी लोक करत असतात. रायगडावर सध्या स्थित असणारे, राहत असणारे अनेक नागरिक ही जय्यत तयारी करताना दिसतात. आणि हा सोहळा मुघल आणि इतर सत्तांना स्वराज्याच्या सामर्थ्याचा संदेश देणारा नक्कीच ठरला आहे. आज शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना मी खूप मनापासून शुभेच्छा देत आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करते. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आणि आज 6 जून आहे असं म्हणतात, एकच धून 6 जून, अर्थात शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज आपण रायगडावर साजरा करतो आहोत. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्यामधला हा खूप चांगला प्रसंग आणि आनंदाचा दिवस. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 रायगड किल्ल्यावर जो सोहळा साजरा झाला ना, अगदी तशाच पद्धतीनं आजही अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आज आपल्याला रायगडावर बघायला मिळतं. छत्रपती शिवरायांनी रायगडचा हा किल्ला 1656 मेमध्ये स्वराज्यामध्ये सामील केला होता आणि स्वराज्याची राजधानी म्हणून हा रायगड किल्ला ओळखला जातो. काही तांत्रिक धार्मिक कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केलेला सुद्धा माहिती आहे, तो म्हणजे 24 सप्टेंबर 1674 अश्विन शुद्ध पंचमीला, जो पुराणोक्त पद्धतीनं केला. पण आज देशभरामध्ये या दिवसाची चर्चा आहे. सुमारे 11,000 ब्राह्मण आणि जवळपास 1,00,000 लोक रायगडावर त्या काळी जमले होते सोहळ्यासाठी, आणि आजची गर्दीसुद्धा अतिशय तुफान आहे. आणि याबद्दल बोलूयात थोड्या सोहळ्यात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ, सुप्रभात. मी आली आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आरजे अनु तुम्हाला भेटायला. रोज तुम्हाला आरजे कोमल भेटायला येत असते, पण आज दिवसाची सुंदर सुरुवात करण्यासाठी आणि भरपूर माहिती आणि त्याचबरोबर मनोरंजन करण्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलेली आहे. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजून गेले त्रिडीनगरच्या क्लॉकमध्ये. आणि आजची तारीख खूप महत्त्वाची आहे. आज आहे 6 जून 2024 आजची तारीख आणि आज आहे वार शनिवार. 6 जून, 6 जून म्हटल्यानंतर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला ही तारीख लक्षात येईल की आज काय आहे. आज आहे शिवराज्याभिषेक सोहळा. मराठा स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामधला एक ऐतिहासिक स्वाभिमान जागवणारा आजचा प्रसंग दिन आहे, म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा. 6 जून 1674 तो दिवस. आणि रायगडावर तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीनं तयारी सुरू होती. अनेक मावळ्यांची लगबग, रायगडावरच्या जनतेची लगबग आणि तो ऐतिहासिक प्रसंग, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामधला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग, हा केवळ महाराष्ट्राचा एक स्पेशल किंवा एक विशेष दिवस नाही आहे, तर भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा सोहळा आहे, महत्त्वाचा टप्पा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही, मोगल साम्राज्य आणि इतर परकीय सत्तांविरुद्ध जो लढा दिला आणि स्वराज्याची स्थापना केली, त्यानंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा पाया घातला. स्वराज्य स्थापन तर झालं, पण त्याला अधिकृत आणि विधिवत मान्यता मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र हिंदू राजा म्हणून घोषित करावं यासाठी रचला गेला तो राज्याभिषेकाचा सोहळा. आज आपण पाहतो आहोत काही रायगडावर अतिशय या सोहळ्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून, दिवसांपासून अनेक शिवप्रेमी लोक करत असतात. रायगडावर सध्या स्थित असणारे, राहत असणारे अनेक नागरिक ही जय्यत तयारी करताना दिसतात. आणि हा सोहळा मुघल आणि इतर सत्तांना स्वराज्याच्या सामर्थ्याचा संदेश देणारा नक्कीच ठरला आहे. आज शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना मी खूप मनापासून शुभेच्छा देत आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करते. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आणि आज 6 जून आहे असं म्हणतात, एकच धून 6 जून अर्थात शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज आपण रायगडावर साजरा करतो आहोत. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्यामधला हा खूप चांगला प्रसंग आणि आनंदाचा दिवस. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 रायगड किल्ल्यावर जो सोहळा साजरा झाला ना, अगदी तशाच पद्धतीनं आजही अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आज आपल्याला रायगडावर बघायला मिळतं. छत्रपती शिवरायांनी रायगडचा हा किल्ला 1656 मेमध्ये स्वराज्यामध्ये सामील केला होता आणि स्वराज्याची राजधानी म्हणून हा रायगड किल्ला ओळखला जातो. काही तांत्रिक धार्मिक कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केलेला सुद्धा माहिती आहे, तो म्हणजे 24 सप्टेंबर 1674 अश्विन शुद्ध पंचमीला, जो पुराणोक्त पद्धतीनं केला. पण आज देशभरामध्ये या दिवसाची चर्चा आहे. सुमारे 11,000 ब्राह्मण आणि जवळपास 1,00,000 लोक रायगडावर त्या काळी जमले होते सोहळ्यासाठी, आणि आजची गर्दीसुद्धा अतिशय तुफान आहे. आणि याबद्दल बोलूयात थोड्या सोहळ्यात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. सुप्रभात करते आहे पुन्हा एकदा. आणि आज 6 जून आहे, आज शिवराज्याभिषेक दिवस आहे. देशभरातून आज आपल्या महाराष्ट्रातून अनेक असे भाविक आहेत, अनेक अशी लोकं आहेत की जी आज रायगडावर नक्कीच जमली आहेत. आणि खरं तर जेव्हा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, तेव्हा ना अक्षरशः 11,000 ब्राह्मण आणि जवळपास 1,00,000 लोक रायगडावर होती. 4 महिने याच्या आधीपासून तयारी होती, ज्यामध्ये पाहुण्यांची राहण्याची जेवणाची गडावर व्यवस्था कशी करण्यात येणार आहे, सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचं भव्य सिंहासन बनवण्यात आलं होतं आणि ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. 21 मे पासून 1674 या काळामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. विविध मंदिरांना भेटी दिल्या गेल्या, भवानी मातेचा आशीर्वाद घेण्यात आला होता, 25 मण सोन्याची छत्री त्या काळामध्ये अर्पण करण्यात आली होती. आणि 28 मे 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी शास्त्रानुसार खरं तर अनेक वेगवेगळे विधी केले होते. आणि काशीमधले प्रख्यात विद्वान पंडित गागा भट्ट यांनी राज्याभिषेकाचे सगळे विधी पार पडले हे आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. हा सोहळा जेव्हा पहाटे मंत्रोच्चार आणि धार्मिक संस्कारांनी सुरू झाला होता तेव्हा रायगडावरचं जे प्रसन्न वातावरण होतं आणि ब्राह्मणांनी जेव्हा मंत्रोच्चार केले आणि शिवराज की जय असं जेव्हा घोषणा दिल्या गेल्या तेव्हा अक्षरशः संपूर्ण रायगड परिसर जो आहे तो आसमंत दुमदुमला. सोन्या चांदीची फुलं अक्षरशः त्या काळामध्ये उधळली गेली होती. आणि इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडेन हे सुद्धा या सोहळ्यासाठी आले होते. ही एक खूप वेगळी आठवण आहे. आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन जे आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ते वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. आणि इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडेन यानंसुद्धा या सोहळ्याला हजेरी लावली होती हे त्याने त्याच्या वैयक्तिक डायरीमध्ये सुद्धा याची नोंद केलेली आहे आणि जी आजही आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. हत्तीवरून छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर आणण्यात आलं होतं. रायगडाच्या त्या अवघड वाटांवर त्यांना आणलं गेलं आणि हा याची देही याची डोळा हा दिमागदार सोहळा 1674 साली झाला होता. आणि थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात नगरकर। आपण ऐकताय नगरचे अंतरंग अनुसोबत आणि आज आहे 6 जून 2024। आज शिवराज्याभिषेक दिवस तर आहेच, पण त्याचबरोबर आजच्या महत्वाच्या दिनविशेष आणि काही जागतिक घडामोडींकडे वळूयात। आज महत्वाचे दोन जागतिक दिवस आहे, जागतिक रशियन भाषा दिवस आणि जागतिक हरित छप्पर दिवस। आज 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। 1808 जोसेफ बोनापार्टला स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आलं। अँड्र्यू जॅक्सन रेल्वेने प्रवास करणारे पहिले अमेरिकन राष्ट्रप्रमुख 1833 बनले। तर 1882 आजच्या दिवशी मुंबईमध्ये चक्रीवादळ आलं आणि अनेक व्यक्ती ठार झाल्या। गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 1930 आजच्या दिवशी। तर कॅम्डेन न्यूजर्सी USA पहिलं ड्राईव्ह इन थिएटर 1933 उघडलं गेलं। डी डे, दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर एकाच रात्री जमीन, समुद्र आणि आकाशातून हल्ला केले होते आणि हजारो सैनिक यामध्ये मारले गेले आणि हजारो कैदी 1944 झाले। रॉबर्ट एफ केनेडी यांचा 1968 खून। 20 पागे समितीची शिफारस। रोजगार हमी योजनेला आजपासून 1969 सुरुवात। महत्वाच्या दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोत्यांनो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. 6 जून 2026 दिनविशेष आपण जाणून घेतोय. 2004 भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली. भारतीय टेनिस जोडी लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी ग्रँड स्लॅम विजेतेपद 1999 पटकावलं. मंगोलियाची पहिली अध्यक्षीय निवडणूक 1993 साली झाली. ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984 साली समाप्त. इस्रायलनं लेबनॉनवर 1982 आक्रमण केलं. स्वीडननं संसदीय राजशाही 1974 साली आजच्या दिवशी स्वीकारली. तर सोव्हिएत युनियननं सोयूज 11 हे 1971 साली लॉन्च केलं. आजच्या महत्वाच्या जन्मदिवसांकडेही वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अर्चित देवधर. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात नमस्कार. आज आहे 6 जून. आजचा दिनविशेष अलेक्झांडर सर्गेव्हची पुष्किन, एक रशियन कवी आणि नाटककार कादंबरीकार यांचा 1799 जन्म. कार्ल ब्राऊन नोबेल पारितोषिक विजेते, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, 1850 जन्म. मारुती व्यंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार, 1891 जन्म. सुकार्नो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष, 1901 जन्म. भक्त सिंग भारतीय धर्मगुरू यांचा 1903 जन्म. राजेंद्र कृष्ण गीतकार, कवी आणि पटकथा लेखक यांचा 1919 जन्म. भारतीय अभिनेते सुनील दत्त आज यांचा जन्मदिन, 1929 जन्म. भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते डी रामनाडू यांचा 1936 जन्म. थोड्याच वेळात अजूनही महत्वाचे दिनविशेष आपण जाणून घेऊयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग. या मॉर्निंग शोमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. एकीकडे आणि त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास, व्याख्यानं तुम्ही करता, या सगळ्या गोष्टीचा समतोल तुम्ही कसं साधता, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करता?
1: नोकरी आणि व्यवसाय, नोकरी व्यवसाय असं म्हणता येईल. आणि सोबतच हे जे काही इतिहास अभ्यास आहे, कुठल्याही मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीला वेटिंग एरिया म्हणजे कुठलाही जो काही मार्केटिंग करणारा व्यक्ती आहे तो वेटिंगमध्ये ज्या वेळेला बसलेला असतो त्यावेळेस त्याला वेळ भरपूर असतो. कारण कुठल्याही क्लायंटला तुम्हाला भेटायला जायचं तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन समजा तुम्ही जाता, पण गेल्यानंतर त्याच वेळेला ते भेटतील किंवा तुम्हाला अगोदर जाऊन बसावं लागतं. तसं की आम्ही ज्यावेळेस डॉक्टरांना भेटायला जातो तर मला प्रत्येक डॉक्टरांना भेटायला जाताना त्या व्हिजिटमध्ये वेळ भरपूर असतो. तर मग त्या भेटलेल्या वेळामध्ये मला मी पुस्तकं वाचतो, त्यानंतर वेगवेगळे पॉडकास्ट ऐकतो, वेगवेगळे इंटरव्ह्यू ऐकतो, वेगवेगळे म्हणजे माझ्याकडे 365 दिवस माझ्या बॅगमध्ये एक पुस्तक मी कॅरी करतो ज्यावेळेस मी शहरामध्ये असेल. आणि मार्केटिंग म्हटलं की मॅम प्रवास आला तर मी ज्यावेळेस प्रवासाला बाहेर जातो म्हणजे मी पूर्ण नगर जिल्हा कव्हर करतो, अहिल्यानगर जिल्हा कोपरगावपासून जामखेडपर्यंत मी हा एरिया पाहतो. तर मग ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला सर्व खडतर रस्त्याने ज्यावेळेस प्रवास करायचा आहे तर ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आम्हाला वेळ खूप असतो आणि फोर व्हीलरच आम्ही सध्या घेऊन जातो. तर मग त्यावेळेस जाताना गप्पा मारत जायचं त्यापेक्षा मग काहीतरी आपण ऐकत जाऊया, काहीतरी गुणगुणत जाऊया, इतिहासाची थोडीशी उजळणी करत जाऊया. आणि माझे मित्र पण आहेत मित्रपरिवार, आम्ही 3-4 जण सोबत मिळून जातो. तर आमची ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसतो तर आमची ही सर्व चर्चा चालते. मग इतिहासापासून देव देश धर्म ह्या सर्वच गोष्टींची चर्चा त्यातनं होते आणि ती सर्व आम्ही चर्चा करत करत जातो.
0: नक्कीच. श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच, आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून, आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत. शिवकाव्यातून शिवचरित्र हा विषय तुम्ही निवडला, तर हाच विषय का आणि या मागची प्रेरणा काय आहे?
1: इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि ठिकाणं म्हणजे इतिहास नाही, तर त्या घटनेच्या मागे भावना पण असतात. तर त्या भावना, त्याच्या पाठीमागे असणारा उत्साह, ते सर्व जर का आपल्याला समजून घ्यायचंय, त्याच्या इमोशन्स जर का समजून घ्यायचे, तर मला असं वाटतं की काव्य महत्वाचं आहे. आणि मी ज्या वेळेस शिवकाव्यातून शिवचरित्र हा विषय निवडण्याचा विचार यासाठी केला की इंद्रजी मी जंब पर आपण हे काव्य ऐकलं असेल, म्हणजे हे गाण्याच्या स्वरूपामध्ये आज शिवजयंती म्हटलं की शिवजयंतीच्या निमित्तानं आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळ सुद्धा हे गाणं मोठ्या प्रमाणात लावतील. तर मग माझी क्युरियॉसिटी वाढली की हे गाणं आलं कुठून, मग हे गाणं कुठं, त्या गाण्याचा आम्ही शोध घेतला. त्यानंतर शोध घेतल्यानंतर मग मला जे लिहिलंय कोणी, तर मग ते लिहिलेलं आहे कवी भूषणांनी. मग त्यासोबतच कवी भूषणांनी 1670 छत्रपती शिवाजी महाराजांवरती जवळपास 580 जास्त कविता त्या काळात रचलेल्या आहेत, आणि मग त्या काव्यावरून हे गाणं आत्ता तयार झालं आणि ते गाणं गाजत आहे, आणि त्या गाण्याचा अर्थ सुद्धा सुंदर आहे. मग अशीच वेगवेगळी काव्य वाचत गेलो, अभ्यासत गेलो. सर्वात महत्वाचं आहे, हे काव्य साधी वाचता येत नाहीत, तर ती पाठ करावी लागतात. ती काव्य पाठ करत गेलो, आणि मग पाठ करत करत त्याची आवड निर्माण झाली, आणि मग हळूहळू काव्याच्या माध्यमातून शिवचरित्र सांगायला सुरुवात केली. असा थोडासा प्रवास सुरू झाला. इतिहास हा डोळ्यांनी वाचायचा असतो, तर काव्य हे आपण कानाने ऐकून आपल्या काळजामध्ये साठवून ठेवायचं असतं. आणि शिवरायांचं चरित्र जर का सूर्य असेल, तर शिवकाव्य हे त्या सूर्याचं तेज आहे असं मी म्हणेल. हे तेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा विषय निवडला.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत, आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये। बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे, आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून, आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत। काव्याच्या माध्यमातून जेव्हा इतिहास तुम्ही लोकांना सांगता, समाजातील घटकांना सांगता, तर कोणत्या गोष्टी विशेष करून लक्षात ठेवाव्या तुम्हाला लागतात?
3: काव्याच्या माध्यमातून ज्यावेळेस शिवचरित्र सांगायचंय, तर सर्वात महत्वाचं म्हणजे जर का कविभूषणांचे काव्य आपल्याला घ्यायचे तर ते आहेत ब्रजभाषेमध्ये, आणि याला पाठांतर खूप चांगलं लागतं। एकतर तुमचे प्रोनाऊन्सिएशन चांगले पाहिजेत आणि तुम्हाला त्याचा व्यवस्थित अर्थही सांगता यायला पाहिजे। या गोष्टींची आपल्याला खास करून काळजी घ्यावी लागते।
2: आजच्या तरुणाईला किंवा आजच्या तरुण पिढीला शिवचरित्र काव्य रूपातून का बरं जवळचं वाटतं किंवा जास्त जवळचं का वाटायला लागलंय?
3: आजची तरुणाई एकतर मॅम तुम्ही जर पाहिलं तर हा सोशल मीडियाचा काळ आहे, हा रील्सचा काळ आहे, आणि जर का आपण बघितलं तर कर्णकर्कश असे रॅप आणि रॅपर याचा खूप सर्व ढिगारा जवळपास आपण म्हणू शकतो की तो सोशल मीडियामध्ये आहे। जर का आपण इंस्टाग्राम पाहिलं, फेसबुक पाहिलं, फेसबुकपेक्षा जास्त इंस्टाग्राममध्ये गर्दी आहे। आणि मला जर का कंटेंट द्यायचा आहे तर मग मला त्यांना आजच्या तरुणाईला भावेल असं काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल, आणि मग तरुणाईला काव्य किंवा असं छोटे कंटेंट खूप आवडत आहेत। तर मग मी विचार केला की कविभूषणांची जी काव्य आहेत ही रॅपसारखीच आहेत, मग याचं जर का त्याचा आजच्या तरुणाईला त्या पद्धतीने जर का त्यांच्या समोर मांडलं तर निश्चित त्यांना ते आवडू शकतं। आणि जर का बघितलं तर कविभूषणांचे काव्यच का, तर कविभूषण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये ते थोडक्यात प्रत्यक्ष साक्षीदार आहेत। सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांवरती कविभूषणांनी त्यांचा पूर्ण जे काही प्रेरणादायी इतिहास आहे तो काव्यातून मांडलेला आहे। म्हणजे शिवराज भूषण हा जो काही ग्रंथ आहे जो त्यांनी लिहिला तो त्यांनी पूर्ण शिवाजी महाराज, फक्त आता काय होतं की कविभूषण आणि छत्रपती शिवाजी महाराज हा जो काही कालखंड आहे त्या काळामध्ये शृंगारिक काव्यांना थोडंसं महत्व जास्त होतं, शृंगारिक काव्य म्हटली जायची। त्या काळामध्ये एक वीररसावरती कविता करणारा कवी म्हणजे महाकवी भूषण, मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीररसावरती आणि वेगवेगळे अलंकारबद्ध जवळपास त्यांनी 100 पेक्षा जास्त म्हणजे 108 अलंकार वापरून ती सर्व त्यांनी काव्य तयार केली। मग ती काव्यातून तयार करून पूर्ण इतिहाससुद्धा त्यांनी त्यामधनं सांगितला। आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कविभूषण कोण आहेत तर हे उत्तर प्रदेशमधले आहेत, म्हणजे टिकमापूर म्हणजे त्रिविक्रमपूरमधले, आणि ब्रजभाषेमध्ये त्यांनी हे काव्य केले आहेत। तर मग ते कानाला सुद्धा ऐकायला असे मंत्रमुग्ध वाटतात आणि त्यातनं इतिहासाचा उलगडा होतोय। मग काहीतरी वेगळं ऐकण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं ऐकूयात ज्याने आपल्याला प्रेरणा मिळेल, आणि त्या कारणामुळं काव्यातून शिवचरित्र।
2: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत, आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत। थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. कवी भूषण यांच्या काव्याबद्दल आपण बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे काव्य केलं ते आजच्या काळामध्ये आजच्या तरुणाईसाठी किती महत्वाचं आहे?
1: हो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण कवी, मी आताच तुम्हाला म्हटलं की कवी भूषण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत. काय होतं की खरा इतिहास कुठला किंवा खोटा इतिहास कुठला, किंवा बरेच जण असं म्हणतात की हे जे सांगितलेलं आहे हे खोटं आहे खरं आहे, तर मग खरा इतिहास कोणता? तर समकालीन साधनांमधनं, समकालीन व्यक्तींकडून जो काही आलेला इतिहास आहे त्याला जे काही इतिहास अभ्यासक आहेत ते म्हणतात की हा इतिहास खरा आहे, हा इतिहास योग्य आहे. मग असे समकालीन कोणकोण आहेत? तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी इथं नमूद करू इच्छितो, जे शिवभारत रचलेलं आहे ते रचलेलं आहे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. ते आपल्या आयल्यानगर जिल्ह्यामधले आहेत. मला असं वाटतं की हे बहुतांशी नगरकरांना माहीत नसेल. ते मुख्यतः ते नेवास्याचे आहेत आणि त्यांचं नाव होतं की कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते आणि ते आग्रा भेटीला महाराज ज्यावेळेस गेले तिकडे सुद्धा ते महाराजांच्या सोबत होते, परत आल्यानंतरही सोबत होते. आणि महाराजांच्या आज्ञेवरूनच त्यांनी शिवभारत रचले. ते काव्यात्मक थोडंसं पद्यात्मक आहे आणि असं संस्कृतमध्ये त्यांनी शिवभारत रचले. थोडंसं आपलं दुर्भाग्य मी म्हणेल की ते शिवभारत आपल्याला सध्या तरी अर्ध उपलब्ध आहे. अजून संशोधनामध्ये येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण सापडेल. मग हे शिवभारत आहे. त्यानंतर संकर्षण सकळकळे नावाच्या कवीने रचलेलं एक त्यांच्यावरती शिवकाव्य आहे. त्यानंतर महाकवी भूषणांनी रचलेलं हे शिवराज भूषण आहे, अशी वेगवेगळी. त्यानंतर जयराम पिंडे नावाचे जे काही कवी आहेत, शहाजीराजांच्या दरबारातले राजकवी आहेत, त्या कवींनी सुद्धा परमल पर्वत ग्रहनाख्यानम असेल, राधा माधव विलास चंपू असेल, असे काव्यबद्ध त्यावेळेस ग्रंथ रचलेले आहेत, त्यावेळेस लिहून ठेवलेलं आहे. आणि मग हे महत्वाचे का आहेत? तर ते समकालीन आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते जे काही आता सर्व आपलं इतिहास संशोधक मंडळ असतील त्या त्या ठिकाणी ते हस्तलिखित उपलब्ध आहेत. त्यामुळं हे काव्य महत्वाचे आहेत. मग जर का कवी भूषणांचे काव्य बघितले तर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की त्या काव्यांमधनं त्यांनी फक्त शृंगारिक, फक्त स्तुती करायची आहे किंवा अतिशयोक्ती काहीतरी सांगायची आहे एवढंच सांगितलेलं नाहीये, तर त्याच्यासोबत त्यांनी पूर्ण इतिहासाचा उलगडा केलेला आहे. मग त्या वेगवेगळ्या सर्व घटना असतील, मग जावळीच्या चंद्रबाबू मोरेंची घटना असेल, त्यानंतर अफजल खान वधाची घटना आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर त्या पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्याची घटना आहे, त्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरतवरती स्वारी केली, त्या अगोदर आपण जर का बघितलं तर औरंगजेबाचा मामा शाहिस्त खा तो आपल्या इथं येऊन थांबला होता, बसला होता, त्याने आपल्या इथं अनन्वित नुकसान केलं, त्याचा उल्लेख त्या काव्यामध्ये आहे. आणि त्यानंतर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतची स्वारी, या सुरतच्या स्वारीचा उल्लेख सुद्धा त्या काव्यांमध्ये येतो. असा म्हणजे पूर्ण सर्व घटनाक्रम हा काव्यातून मांडलेला आणि त्यांच्या एवढा सुंदर कुणी काव्यातून मांडलेला मी आजपर्यंत वाचलेला नाही. म्हणजे वेगवेगळ्या कवींनी, उत्तरकालीन काही कवींनीही शिवाजी महाराजांवरती काव्य केलेले असतील, केलेले आहेत, पण मला जे काही भावलेले आहेत ते म्हणजे कवी भूषण. कारण की एकतर त्यांची ब्रजभाषेतली सर्व ती भाषाशैली आणि त्याच्यामध्ये जी काही भेटणारी प्रेरणा आहे आणि त्याच्यामधून जे काही कानाला ऐकावंसं वाटणं उलगडणारा इतिहास आहे तो मला खूप भावला आणि त्यामुळं तो महत्त्वाचा आहे. आणि त्यांची जी सर्व काव्यं आहेत ना ती वीररसावरती आहेत. म्हणजे त्या काव्यामध्ये त्यांनी वेगवेगळे अलंकार वापरलेत. आपण जर का महत्त्वाचं पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम असतील, त्यानंतर श्रीकृष्ण असतील, त्यानंतर इंद्र असेल, परशुराम असेल, अशा सर्व जे काही आपले महान व्यक्तिमत्व होऊन गेलेले सर्व त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मग त्या काव्यांचा म्हणजे ह्या सर्व व्यक्तींचा उल्लेख करून ती काव्य रचलेली आहेत आणि त्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केलेली आहे. असे हे काव्य आहेत. आणि म्हणजे सर्व कालखंड जो आहे तो कालखंड त्यांनी त्यांच्या काव्यातून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ही काव्य महत्वाची आहेत, ही समकालीन कागदपत्रातून.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि यानिमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भावी

लीक केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांड

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग. या मॉर्निंग शोमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. कवी भूषण यांच्या काव्याबद्दल आपण बोलतोय आणि त्यांच्या काव्यातून शिवरायांचे असे कोणते पैलू जे आहेत ते ठळकपणे आपल्या समोर येतात.
1: सर्वात महत्वाचं जर का आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या ज्या काही शाया होत्या, म्हणजे ते आज जर का स्वराज्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते दृष्ट संहारकच होते, दृष्ट लोक होते. त्या दृष्टांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी संहार केलेला आहे. एक रक्षणकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इथल्या हिंदूंचे रक्षण करते, सोबत इथल्या रयतेचे रक्षण करते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समोर आलेले आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दम्य आत्मविश्वास, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे अजोड रणनीतिकार आहे, म्हणजे एक्सलंट स्ट्रॅटर्जिस्ट आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर त्यांचं जे काही धैर्य आहे, त्यांचं शौर्य आहे, हे अतुलनीय आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दानशूरत्व सुद्धा कवी भूषणांनी आपल्या काव्यामधून सांगितलेलं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जर का आपण बघितलं तर एक माणूस म्हणून जन्माला आले, पण माणूस म्हणून जन्माला येऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती देवत्वाला जाऊन पोहोचले. आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण अखंड हिंदुस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना देवासमान मानतात लोक. तर हे कशामुळं? तर हे त्यांचे सर्व काही.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच, आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून, आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. इतिहास आणि काव्य याची जर सांगड घालायला आपण गेलो तर संशोधन यामध्ये किती महत्वाचं आहे?
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण की काव्य म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे अलंकार आले, आणि अलंकारांचा जर का विचार केला तर मग त्यातला महत्वाचा अलंकार आहे अतिशोक्ती अलंकार. मग काहीतरी अतिशोक्ती सांगितलेली आहे का, जसं की सूर्याची चंद्राची उपमा देणं, वेगवेगळ्या उपमा देणं. पण मग त्याच वेळेला ज्यावेळेस त्या उपमा जी काही दिलेली आहे सोबत काय घटना सांगितलेली आहे ती घटना आपल्याला पाहावी लागणार आहे, आणि मग त्या घटनेचा आपल्याला जिज्ञासूवृत्तीने एक संशोधनात्मक दृष्टिकोनातून आपण त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे, त्या घटनेचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. काहीतरी उगाच कोणीतरी सांगतंय किंवा काहीतरी बोललं जात आहे यात काही अर्थ नाही. म्हणजे शब्दांची उधळपट्टी करण्यामध्ये काही मतलब नाही आहे. तुम्हाला काव्य तर सांगायचं आहे, पण काव्यात तुम्हाला जो काही पुरेपूर आपला जे काही आजची पिढी आहे त्या पिढीला सांगायचं आहे, तर जो खरा इतिहास आहे, योग्य इतिहास आहे, तो सुद्धा तुम्हाला सांगायचा आहे, आणि सोबत काव्यातून सांगायचं आहे. यासाठी तुम्हाला व्यवस्थित संशोधन करावं लागतं, व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. आणि महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस इतिहास म्हटलं की संशोधन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, आणि सोबत पुराव्यासह आपण एखादी गोष्ट मांडणं.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत, आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत. आधुनिक व्यवस्थापन तत्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला कोणतं साम्य दिसतं? म्हणजे सध्याचं आपण, सध्याच्या काळामधलं जे आधुनिक व्यवस्थापन आपण बघतो आणि तुलनेनं जर बघायला गेलं तर कुठलं साम्य जो आहे ते तुम्हाला दिसतं?
1: मी एक MBA स्टुडंट राहिलो आहे आणि मी मार्केटिंग फील्डमध्ये काम करतोय. मॅनेजमेंटचे जे काही मुख्यत्वे, मॉडर्न मॅनेजमेंटची मुख्यत्वे जे काही प्रिन्सिपल आहेत, त्या प्रिन्सिपलमध्ये महत्त्वाचा विषय आहे की स्वॉट अनालिसिस, म्हणजे SWOT. स्वॉट अनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी स्ट्रेथ, म्हणजे शक्ती उणीवा संधी आणि धोके, हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सोबतच आजचं जर का मॉडर्न मॅनेजमेंट पाहिलं तर HR मॅनेजमेंट महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर क्रायसिस मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय आहे, क्वालिटी कंट्रोल आहे, डिसेंट्रलायझेशन आहे. मग मॅनेजमेंटच्या नजरेमधून जर का आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि जर का इतिहास जर पाहायचा म्हटलं तर आपल्याला त्या या नजरेतून आपल्याला बघावं लागणार आहे. कारण की ते अतिशय महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याची अंमलबजावणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ग्रेटेस्ट मॅनेजमेंट गुरु जरी म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही. कारण महाराज खरोखरच ग्रेटेस्ट मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांचे सर्व जर काही आपण इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या समोर येतील. जर का आपण स्वॉट अनालिसिसमध्ये जर का विश्लेषण करून जर बघायचं म्हटलं तर आपण यसकडे येऊयात. म्हणजे यस म्हणजे स्ट्रेंथ, म्हणजे शक्ती. बघा, अफजल खान वधाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची स्ट्रेंथ काय पाहिलं, तर स्ट्रेंथ काय, तर हा जो काही सर्वात महत्त्वाची स्ट्रेंथ महाराजांची होती हा बलदंड असा सह्याद्री, या सह्याद्री डोंगर रांगा. आणि त्यानंतर विकनेसेस काय, तर अफजल खान हा मोठी फौज घेऊन आलेला आहे आणि महाराजांकडे तेवढं पुरेसं त्या फौजेला उघड्या मैदानावरती हरवण्यासाठी तेवढं सैन्यबळ नाहीये. म्हणजे हा थोडासा विकनेस आहे. पण त्या विकनेसवरती सुद्धा कशा प्रकारे मात करायची आहे, तर विकनेसवरती सुद्धा मग त्याला स्ट्रेंथचा वापर करायचा आहे. कधीही आपण विकनेसवरती अभ्यास केला पाहिजे पण सोबत स्ट्रेंथचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. तर मग त्यांनी सह्याद्रीचा प्रभावीपणे वापर केलेला आहे. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या वाईच्या एकदम डोंगराळ प्रदेशामध्ये बोलवलंय. म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पकता आपल्याला, आपण ती अभ्यासायला पाहिजे आणि ती खरोखर मनाला भावते. आणि सोबत ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोतळा काढला, त्याला तिथे त्याचा वध केलेला आहे अफजल खानाचा, त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी. मग असं होऊ शकलं असतं कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारले आणि मग मारल्यानंतर महाराज परत राजगडाला आले असते आणि आऊसाहेबांना जिजाऊंना म्हटले असते, आऊसाहेब आम्ही जिंकलोय आता विजय आपण साजरा करूया. तर नाही, ज्यावेळेस आदिलशाहीतला मोठा सरदार अफजल खानाचा वध झालेला आहे, म्हणजे आदिलशाही खिळखिळी झालेली आहे, मोठी फौज घेऊन आलेल्या, त्या फौजेची मोठी दानादीन उडालेली आहे. आणि मग त्यावेळेस त्या अपॉर्च्युनिटीकडे शिवाजी महाराजांनी पाहिले की आता घरी यायचं नाहीये तर आपल्याला आदिलशाही मुल्कामध्ये स्वारी करायची. आणि मग अपॉर्च्युनिटी पाहिली आणि शिवाजी महाराजांनी स्वारी कुठं केली, तर कोल्हापूर साईडला, म्हणजे पन्हाळ्याकडे. आणि पुढच्या 18 दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक काबीज केलाय. म्हणजे अपॉर्च्युनिटीचा त्यांनी तेवढाच प्रभावीपणे त्या ठिकाणी आपण हे पाहू शकतो. आणि मग धोके काय आहेत, तर धोका हा 100% ह्या सर्व 5-5 आहेत यांचा धोका होताच. कुठल्या बाजूने कोण आक्रमण करेल सांगता येत नाही. कारण की ज्यावेळेस महाराजांनी पन्हाळा जिंकलाय, थोडासा अवधी ज्यावेळेला गेलेला आहे आणि तो अवधी गेल्यानंतर परत धोका असा की सिद्धी जोहरची फौज आली आणि सिद्धी जोहरची फौज आली आणि त्यांनी पन्हाळ्याला वेढा दिलाय, परत काही दिवस महाराज त्या वेड्यामध्ये अडकून बसलेत. मग तो धोकाच म्हणावा लागेल ना. मग त्या धोक्यामधून सुद्धा कशा प्रकारे आपण सुटू शकतो याचा महाराजांनी विचार केला आणि त्या धोक्यामधून सुद्धा, म्हणजे त्याचा सर्व अभ्यास केला आणि महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुद्धा सुटलेत. म्हणजे जर का मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये जर आपल्याला ह्या जर टर्मिनॉलॉजी आहेत, महाराजांनी ऑलरेडी त्याचा 17व्या शतकामध्येच इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि तेच आपण आज MBA ला आम्ही काय शिकतोय, स्वॉट अनालिसिस. तर मग हे जर का आपण अभ्यास करून मला छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु का वाटतात, तर यासाठीच मी ज्या वेळेला MBA ला ऍडमिशन घेतलं त्या अगोदर मी महाराजांचं चरित्र प्लेन वाचत होतो, पण MBA केलं आणि मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये आहे ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस संगनमताने चालू होत्या त्यावेळेस मग माझा दृष्टिकोन बदलला की बाबा महाराजांना आपण मॅनेजमेंट गुरु या नजरेतून बघायला पाहिजे, आणि मग त्या त्या गोष्टींचा पैलू मला समजत गेला. अजून महत्त्वाचा विषय जर का बोलायचं झालं तर HR मॅनेजमेंट. मग HR मॅनेजमेंटमध्ये काय येतं की योग्य व्यक्तीची निवड, तर राईट मॅन फॉर द राईट जॉब, म्हणजे योग्य व्यक्ती योग्य जॉबसाठी योग्य ठिकाणी ही निवडली गेली पाहिजे. तर महाराजांनी जे काही त्यांचे सहकारी निवडलेले आहेत, एक तर काही सवंगडी त्यांचे बालपणापासून मित्र होते, नंतर जसजसं कालखंड पुढं गेला तसे तसे जे त्यांच्या सोबत आले, तर योग्य व्यक्तीची निवड योग्य ठिकाणी महाराजांनी केलेली आहे. आणि फक्त काय होतं की आज पगारांसाठी लोक काम करतायत, पण पगारांसाठी काम करून चालणार नव्हतं त्यावेळेला, तर सर्वात महत्त्वाचं निष्ठा पण असली पाहिजे, विश्वास पण असला पाहिजे, स्वामीनिष्ठा पण असली पाहिजे. म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंचं जर का आपण उदाहरण पाहिलं तर बाजीप्रभू देशपांडेंनी प्राणाची आहुती दिली ना घोडखिंडीमध्ये, त्यांच्या आहुतीमुळं घोडखिंड पावन झाली, पावनखिंड झाली. पण बाजीप्रभूंना माहीत नसेल का की मी या ठिकाणी धारातीर्थी पडेल, मग माझ्या पाठीमागच्यांचं काय होईल. तर बाजीप्रभू देशपांडेंनी सुद्धा तेवढ्याच नेटाने महाराजांसाठी लढले, महाराज त्या पन्हाळ्याच्या वेड्यातून सुखरूप विशालगडावरती पोहोचले. तर त्या ठिकाणी योग्य व्यक्ती होता ना, त्या योग्य व्यक्तीने योग्य विचार केला. मग आजच्या काळामध्ये समजा मी एखाद्या ठिकाणी नोकरी करतोय, आज काही कुठं प्राणांची आहुती देण्याची किंवा धारातीर्थी पडण्याची आवश्यकता नाहीये, पण आपल्याला जे आपल्या ऑर्गनायझेशनने जे काही नेमून दिलेलं काम आहे ते आपण प्रामाणिकपणे करतोय का, योग्यपणे करतोय का, नंतर ऍज पर SOP करतोय का, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि याच्यासाठी HR मॅनेजमेंट हा महत्वाचा विषय, हा सुद्धा आपण महाराजांच्या त्या गोष्टींमधून शिकण्यासारखा आहे. नंतर अजून जर का पाहिलं तर क्रायसिस मॅनेजमेंट आहेत. मग म्हणजे आपण सध्याचा जर का काळ बघितला, आपण सध्याचा काळ जर का पाहिला तर आत्ताच्या काळामध्ये जर मार्केटचा विचार केला तर होलाटेल आहे सगळं, कधी मार्केट चेंज होईल सांगता येत नाही. आणि थोडीशी मी जर का हीच गोष्ट ऐतिहासिक नजरेतून पाहिलं आणि महाराजांच्या इतिहासाकडे जर पाहिलं तर त्यावेळेस पण परिस्थिती अशीच होती ना की कुणीतरी आक्रमक येणार आहे, कुठल्या बाजूने आक्रमण येईल सांगता येत नाही. मग त्या त्या प्रत्येक क्रायसिसचं मॅनेजमेंट महाराजांनी एक्सलंट केलेलं आहे, हे मला अतिशय भावतं. आणि इथं मी परत एकदा नमूद करू इच्छितो की मग जो शाहिस्तेखान आलेला आहे त्याने केलेलं नुकसान, मग त्यानंतर पुरंदरचा तह करावा लागला, त्या पुरंदरच्या तहामध्ये सुद्धा अर्धा भाग दिला, म्हणजे हे क्रायसिस आहेत ना. तर याचं मॅनेजमेंट सुद्धा महाराजांनी सुंदर केलेलं आहे. अशा खूप सर्व पैलू आहेत मॉडर्न मॅनेजमेंट आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जर का आपण त्याची तुलना करायची पाहिली तर.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि यानिमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये। बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच, आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून, आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत। आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये बघायला गेलं तर शिवरायांच्या कोणत्या गुणांचा विशेष उपयोग आपण या आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये करायला हवा?
3: आजच्या कॉर्पोरेट जग, मी आताच म्हटलं की होलाटाईल आहे, म्हणजे निश्चितता नाहीये। आपण जर का शेअर मार्केट पाहिलं तर कधी शेअर मार्केट खाली पडेल, कधी वरती जाईल सांगता येत नाही। आज जर का महत्वाचा विषय बघितला तर सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडलेला आहे। एक दिवस तर असा आला होता की एका दिवसात 30,000 रुपयांनी सोन्याचा भाव वाढलेला होता। हा, म्हणजे ही आजची मी फक्त एक मार्केटमधली परिस्थिती सांगितली। मग आजच्या या परिस्थितीमध्ये जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड जर का आपल्याला अभ्यासायचा आहे म्हटलं तर तो आपण अभ्यासायला पाहिजे, तसा इम्प्लिमेंट करायला पाहिजे। कारण त्यावेळेसची परिस्थिती पण तशीच होती ना, कधी कोणतं आक्रमण होईल सांगता येत नाही। आणि तशा परिस्थितीमध्ये महाराज तशा परिस्थितीतून गेलेत। मी आताच म्हटलं की इकडे महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटून विशालगडाकडे जाऊन थोडीशी उसंत घेतायत तोच औरंगजेबाने आपला मामा पुण्याकडे पाठवला, म्हणजे स्वराज्याकडे पाठवला, आणि त्यांनी येऊन अनन्वित नुकसान केलं। मग महाराजांनी त्यावेळेस केलेलं मॅनेजमेंट जर का आपण पाहिलं तर महाराज स्वतः गेले, 200 मावळ्यांना घेऊन स्वतः गेले, त्या शाहिस्तेखानाची बोट छाटली, आणि जे काही स्वराज्यावरती आलेलं जे काही संकट आहे मोठं ते टळलं। अशा भरपूर गोष्टी आहेत महाराजांच्या ज्याचा आपण अभ्यास करू शकतो। जर का अजून मार्केटमध्ये जर विचार केला तर आजचा हा, मी सुरुवातीलाही म्हटलं की सोशल मीडियाचा काळ आहे आणि हे डिजिटल युग आहे, याच्यामध्ये आता AIचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करताना मग मार्केट इंटेलिजन्स हे आपण त्याला समजा एक मार्केटिंग याच्या नजरेतून मी थोडंसं पाहू शकतो। मग मार्केट इंटेलिजन्सचा जर का विचार केला तर इंटेलिजन्स म्हणजे काय, तर आपल्याला सर्व माहिती गोळा करावं लागते, डाटा कलेक्ट करावं लागतोय। तर हा डाटा कलेक्ट करताना सर्व आपल्याला प्रॉपर माहिती घ्यावी लागते। मग याची तुलना मी करतो शिवकाळासोबत, तर त्यावेळेला महाराजांचं जे काही गुप्तहेर खातं आहे, त्यावेळेस जे काही डिपार्टमेंट आहे इंटेलिजन्स डिपार्टमेंट, त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक, मग महाराजांची प्रत्येक स्वारी आणि महाराजांची प्रत्येक घटना, ती जी काही घडणार आहे त्याचं मॅनेजमेंट, त्याचं प्लॅनिंग, या सर्व प्लॅनिंगसाठी, कारण कुठलीही एखादी गोष्ट करायची जर का म्हटलं तर आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे। व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे, योग्य व्यक्ती योग्य वेळेला योग्य ठिकाणी आपल्याला असला पाहिजे, सर्व जे काही धोके आहेत त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे। हा सर्व विचार करण्यासाठी बहिर्जी नाईकांचं गुप्तहेर खातं जे आहे हे अतिशय प्रभावीपणे शिवकाळामध्ये त्या गुप्तहेर खात्याने काम केलं। आणि आज जे काही आम्ही ज्यावेळेस मार्केट सर्वे करतो तर आम्हाला सुद्धा काही नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, तर आम्हाला मार्केटमधनं माहिती गोळा करावी लागते। मग सर्व माहिती घ्यायची, आधी सर्वे करायचा, आणि सर्वे करून मग तो डाटा कंपनीला पाठवायचा, मग आपले कॉम्पिटिटर्स काय करतायत, मग त्यांच्या सर्व स्ट्रॅटेजीज कशा आहेत, मग त्याला काउंटर करण्यासाठी अगोदर मार्केट सर्वे करावं लागणार आहे, आणि त्यानंतर मग पूर्ण अभ्यास करून प्रभावीपणे आपला एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणावं लागणार आहे। म्हणजे हे सगळं असं सर्कल आहे, म्हणजे शिवकाळाचा अभ्यास करताना, आणि मी दैनंदिन जीवनामध्ये मॅडम हे इम्प्लिमेंट करत।
2: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत, आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत। थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. लीडरशिपबद्दल बोलायचं झालं तर या संकल्पनेबद्दल शिवरायांचे कोणते विचार या संकल्पनेच्या निगडीत आपल्याला शिकता येतील किंवा त्या अंमलात सुद्धा आणता येतील?
1: हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. महाराजांचं जर का आपण लीडरशिप पाहिलं तर महाराजांचं लीडरशिप हे विजनरी लीडरशिप आहे, म्हणजे दूरदृष्टी ठेवून. त्यानंतर इन्क्लुझिव्ह लीडरशिप आहे, म्हणजे सर्वांना सोबत घेऊन. त्यानंतर महाराजांचं इमोशनल इंटेलिजन्स हा सुद्धा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये पार्ट आहे. त्यानंतर सोबतच इंटिग्रिटी आणि इथिक्स याचा सुद्धा विचार 100% व्हायला पाहिजे. आणि सोबतच नेक्स्ट लीडरशिप डेव्हलप करणं हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. जर का विजनरी लीडरशिप आपण पाहिलं तर स्वराज्य स्थापन करायचं आहे हे 1645 ठरलेलं आहे आणि 6 जून 1674 तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे जर का पाहिलं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्र धारण करून ते राज्याभिषेक छत्रपती झाले. म्हणजे याला आपण जर पाहिलं तर ते विजन ठेवला, म्हणजे लीडरशिप कसं पाहिजे तर विजनरी लीडरशिप पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचा आहे आजच्या काळाचा जर का विचार केला तर कोणतंही लीडरशिप हे इन्क्लुझिव्ह लीडरशिप असलं पाहिजे, म्हणजे सर्वांना इन्क्लूड करून सर्वांना सोबत घेऊन आपण चालायला पाहिजे. हा महत्वाचा विषय आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातींना सोबत घेऊन चाललेले होते. कारण की 18 पगड जाती सोबत आल्या, महाराजांसोबत त्यांनी निष्ठा दाखवली आणि महाराजांनी सुद्धा त्यांच्यावरती तेवढाच विश्वास दाखवला. नव्हे मी तर म्हणेल की महाराजांनी सर्वांना आपला परिवार म्हटलं आणि मग तो परिवार म्हणून त्यांनी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस लोकांनी सुद्धा त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस केलं. आणि मग त्यांच्या जे महाराजांनी ठेवलेलं व्हिजन काय फक्त महाराजांचं होतं का? तर नाही, तर ते व्हिजन हे संपूर्ण या रयतेसाठीचं व्हिजन ठेवलं होतं की स्वराज्य स्वत्व, म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. मग स्वतःचं राज्य कशासाठी? ह्या 5 पातशाह्या, मग हे काय, हे काय राज्य नव्हतं का? तर 5 शाह्यांचं ते जे राज्य आहे आणि स्वराज्याची जर का तुलना केली ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्य उभा केलं तर रयत सुखी होती. आणि जे 5 शाह्या आहेत, मग मुघलशाही असेल, आदिलशाही असेल, त्यानंतर कुतुबशाही असेल किंवा इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, हे सर्व यांनी इथं राज्य करताना आनंदवित छळ केलेला आहे. आणि इतिहासाचा अभ्यास करताना यांचा छळाचा जर का आपण वाचल्या तर अंगावरती शहरे येतील असं त्यांनी छळ केलेला आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी कुठेतरी बदलायला पाहिजेत, आपली रयत सुखी व्हायला पाहिजे, याच्यासाठी महाराजांनी विचार केला. आणि इन्क्लुझिव्ह लीडरशिपचा जर का आपण विचार केला तर सर्वजण सोबत आले, कॅमेरा, मग इन्क्लुझिव्ह लीडरशिप आपण पाहिलं आणि सोबत लीडिंग बाय एक्झाम्पल, म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. कोणताही लीडर किंवा कुठल्याही ठिकाणी कुणीही एखादा नेतृत्व जो करत असतो त्यांनी अगोदर लीडरशिप जी आहे त्यांनी अगोदर म्हणजे स्वतः फोर फ्रंट यायला पाहिजे. जर का आपण महाराजांच्या आयुष्यातल्या घटना पाहिल्या एक लीडिंग बाय एक्झाम्पल याचा विचार करून, तर महाराजांनी काय केलंय, महाराजांनी अफजलखान वधाच्या वेळेला महाराजांनी अफजलखानाला प्रॉपर मॅनेजमेंटचा त्यांनी विचार केला. आणि अफजलखानाला मी आत्ताच म्हटलं की त्या डोंगराळ भागामध्ये बोलवलं, मग महाराज त्यांचा बॉडी डबल वापरू शकले असते, त्या ठिकाणी दुसरे कोणाला तरी पाठवू शकले असते किंवा एखादा त्यांचा सरदार पाठवू शकले असते, सेनापती पाठवू शकले असते, पण नाही, अफजलखानाला भेटीसाठी बोलवलं. ती सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या वकिलामार्फत व्यवस्थित रंगवल्या. अफजलखानाला सुद्धा विश्वास दिला की या ठिकाणी तू ये. अफजलखानाला असं वाटलं की मी त्या ठिकाणी जाणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पकडणार, महाराजांना मी लगेच तिकडे दगाफटका करेल आणि दगाफटका करून मी महाराजांना संपवून टाकेल किंवा पकडून घेऊन जाईल. आणि तो 100% महाराजांना संपवण्यासाठी चाललेला होता. पण महाराजांची कल्पकता, महाराज स्वतः गेले त्यावेळेस त्यांनी वाघनखांचा बिछव्याचा उपयोग केला आणि त्याचा उपयोग करून महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याला केला, म्हणजे महाराज स्वतः गेले. आता परिस्थिती कशी होती की अफजल खानाला स्वतःकडे बोलवलं आणि त्या ठिकाणी अफजल खानाला मारलं. आता दुसरी घटना जर का आपण पाहिली, शाहिस्ते खानाची बोटं छाटलेली, तर त्या ठिकाणी महाराजांना स्वतः जावं लागणार होतं. महाराज तिथं पण स्वतः त्यांनी लीड रोलमध्ये महाराज आले. आणि स्वतः महाराज कुठं गेलेले आहेत, लाल महालामध्ये 200 मावळे महाराजांनी घेतले आणि 200 मावळे घेऊन महाराज लाल महालामध्ये घुसले. खरं तर शाहिस्ते खानाची गर्दनच मारायची होती, म्हणजे त्याला त्याचं मुंडकं छाटायचं होतं, पण ते त्याच्या बोटावरती निभावलं, कारण की अंधाऱ्या रात्रीमध्ये महाराज गेलेले होते आणि महाराजांनी वार केलेला होता आणि त्या तलवारीला रक्त लागलं. महाराजांना असं वाटलं होतं की खानाचा फडशा आपण पाडलेला आहे, पण ते त्याच्या बोटावरती निभावलं. म्हणजे या घटनेमध्ये जर का आपण पाहिलं तर महाराज स्वतः गेलेले आहेत ना, म्हणजे लीडिंग फ्रॉम फ्रंट हे स्वतः महाराजांनी एक्झाम्पल सेट केलेलं आहे. हा महत्वाचा विषय आले. आणि लिडरशिप ज्यावेळेस एखादा आपण त्या ठिकाणी विचार करतो तर इंटिग्रिटी, त्यानंतर इथिक्स हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि यानिमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग. या मॉर्निंग शोमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. क्रिकेट समालोचन सुद्धा तुम्ही केलं आणि ते करताना इतिहासाची जनजागृती किंवा अवेअरनेस करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?
1: अहिल्यानगर शहरामध्ये आणि आमचं जे काही क्षेत्र आहे मेडिकल क्षेत्र म्हणजे फार्मा फील्ड, आमच्या गेल्या जवळपास 12-13 वर्षापासून क्रिकेट मॅचेस होतात. मग आमचे डॉक्टर्स आहेत त्यामध्ये, आमचे मेडिकल स्टोअर्सचे जे काही ओनर्स आहेत ते, आमचे रिटेलर्स, होलसेलर्स सर्वजण, आणि आमचे मार्केटिंग जे काही आमचे MR बांधव आहेत आणि आमचे एरिया मॅनेजर बांधव, हे सर्वजण एकत्र येऊन आम्ही क्रिकेट टुर्नामेंट वर्षात 3-4 तरी ऑर्गनाईज नगरमध्ये होतात. तर मग त्या ठिकाणी समालोचन करायला सुरुवात केली आणि मग समालोचन करताना माझी ही काव्य पाठ होती, ती काव्य मी म्हणत गेलो. आणि मग जशी घटना म्हणजे जसा प्रकारचं समोर वातावरण आहे, म्हणजे ज्यावेळेस समजा आपण म्हणू शकतो की काही 4-5 विकेट पडलेल्या आहेत आणि कुणीतरी खेळपट्टीवर थांबायचंय, म्हणजे प्रसंग आता तिथे बाका आलेला आहे, तर मग त्यावेळेस घोडखिंड आठवायची, मग घोडखिंडीवरती लगेच एखादं काव्य म्हणायचं. मग ते काव्य म्हटल्यानंतर

0: खेळाडूंना खेळात वाटलं पाहिजे मी तर उभा राहायला पाहिजे, मग बाजी प्रभू देशपांडेंची मी आठवण करून देतो. मग समजा बोलता बोलता लगेच मी माझं जे आवडीचं काव्य आहे की कल्पना आहे येथील हजारो घोंगावत भयंकर वादळापरी, हटणार नाही किंचितही मागे कोसळले बनवणी लाट जरी. म्हणजे हे का शिवचरित्रात मी ज्यावेळेस व्याख्यान करतो हे काव्य मी थोडंसं म्हणत असतो, तर मग ज्यावेळेस असं म्हटलं का की मी हटणार नाही किंचितही मागे, म्हणजे मी खेळपट्टीवर थांबणार आहे असं मी तिथं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो, ते होतं आणि मग ते आवडत चालतं. आणि मग थोडंसं प्रेक्षकांना रनिंग समालोचन रनिंग कॉमेंट्री सोबत थोडंसं वेगळ्या गोष्टी थोडीशी जनजागृती होते जी मला आवश्यकता थोडीशी वाटते ती मी करत राहतो.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं आता तुम्ही व्याख्यानाचा उल्लेख केलेला आहे, तर व्याख्यानाला तुमची सुरुवात जी आहे ती कधीपासून झाली?
0: व्याख्यानाची सुरुवात झाली 8 वर्षापासून. हा म्हणजे समालोचन करता करता ही कवी भूषणांची काव्य पाठ करतो आणि सोबत मी बी फार्मचा विद्यार्थी आहे फार्मसीचा, तर मग फार्मसी कॉलेजला मी व्याख्यानाला जायला लागलो. आमचे गुरुवारी आहेत फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल, ज्यांनी मला सर्वात प्रथम संधी दिली व्याख्यान करण्याची, ते म्हणजे प्राचार्य अशोक गजेते सर, जे आता काडा फार्मसी कॉलेजला प्राचार्य आहेत आणि मी जो काही घडलो आहे तो त्यांच्यामुळे आहे. मग त्यांनी मला संधी दिली आणि मग त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता व्याख्यानाला सुरुवात झाली. फार्मसी कॉलेजला जाणं, वेगवेगळ्या कॉलेजला जाणं, मग ओपन व्यासपीठांलाही, मग शिवचरित्राचा मी अभ्यास करतोय तर शिवजयंतीनिमित्ताने गणेशोत्सवामध्ये, त्यानंतर नवरात्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्व लोक बोलवत आहेत, मी जातोय आणि माझ्या पद्धतीने इतिहासाची जनजागृती करण्याचा.
1: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की इतिहासाची जनजागृती करण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्ही करत आहात. आजची तरुण पिढी जर बघायला गेलं तर स्क्रोलिंगमध्ये अडकलेली आहे कुठेतरी असं आपण म्हणूयात. इतिहास किंवा रील्सच्या माध्यमातून हा समजण्यापुरता मर्यादित नाहीये, तर तो खूप मोठा आहे. आजच्या तरुण पिढीनं हा इतिहास कसा पाहायला हवा किंवा इतिहासाकडे त्यांचा दृष्टिकोन कसा असायला हवा?
1: हा अतिशय महत्वाचा आजच्या दृष्टीने हा मी तर म्हणेल की कळीचाही प्रश्न आहे. कारण की खरोखर जर का आपण बस स्टँडला गेलो किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गेलो की तरुणाई तर स्क्रोलिंगमध्ये व्यस्त आहे, पण सर्वच जण फक्त स्क्रोल करण्यामध्ये व्यस्त आहेत. तर मग या आजच्या फास्ट कालखंडामध्ये, या फास्ट युगामध्ये तरुणाईला जर का इतिहासाकडे घेऊन जायचंय, तर मी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला होता, तरुणाई इंस्टाग्राममध्ये व्यस्त आहे, त्यांना छोटे छोटे कंटेंट ऐकायला आवडतात. तर मग काव्यातून त्यांच्यापर्यंत इतिहास पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे, जो सध्या छोट्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारे आम्ही नक्की करू. तर इतिहास म्हणजे हा केवळ तारखा आणि लढाया नाही आहेत. आता काय होतं की तारीख आणि लढाई याच्यामध्ये जर का आजची पिढी थोडंसं म्हटलं की कोण तारीख लक्षात ठेवेल, मातती लढाई झाली लढाई झाली, पण त्याच्यासोबत प्रेरणा महत्वाची आहे. इतिहासाकडे हा महत्वाचा दृष्टिकोनातून आजच्या तरुणाने बघितलं पाहिजे. इतिहास हा अभिमान असावा म्हणून आपण 100% वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे, अंगीकारला पाहिजे, पण सोबत अहंकार नाही पाहिजे. आणि सोबत मी जर म्हणेल की तारीख आता न पाहता त्याच्यामध्ये तर्कसंगतीचा सुद्धा विचार करायला पाहिजे की याच्या पाठीमागे काय तर्क आहे, इतिहासातली घटना आहे ती काय विषय आहे. त्यानंतर जर का आपण काव्यातून बघितलं तर आजच्या तरुणाईला ते काव्य आवडतील असं काव्य बनवण्याचा आणि ते कवी भूषणांचे काव्यच मेजॉरिटी आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, त्या इंस्टाग्राम मध्ये टाकण्याचा प्रयत्न.
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि या निमित्तानं कवी भूषण लिखित शिवरायांच्या अनेक जीवन प्रसंगावर काव्य ज्यांनी लिहिले कवी भूषण यांनी, तर या काव्यांचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी अभय जहिराबादकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर आज आहे शिवराज्याभिषेक दिवस, आज आहे 6 जून. आणि आज कवी भूषण लिखित शिवरायांच्या प्रत्येक काव्याचा अभ्यास करणारे, प्रबोधन करणारे आपल्या नगरचेच इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे आज आपण यांच्यासोबत संवाद साधत आहोत. एका वाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी काय आहेत?
1: छत्रपती शिवाजी महाराज एका वाक्यात सांगणं तसं कठीण आहे, कारण की माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे अथांग महासागर आहेत. आणि जर एका वाक्यात थोडंसं सांगायचं झालं तर महाराज हे केवळ फक्त एक महाराज किंवा राजा नव्हते, तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द, त्यानंतर संकटातून आपण कशाप्रकारे मार्ग काढायला पाहिजे याच्यासाठीची प्रेरणा जर का माझ्यासाठी आणि महाराष्ट्रातीलच नाही तर अखंड हिंदुस्थानमध्ये जर का सर्वात मोठा प्रेरणास्रोत कोण आहे असं जर का आपण विचार केला तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज. आणि सोबतच मी अजून एक महत्वाचं नाव घेईल, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
0: शिवजयंती उत्सव आपण साजरा करतोय, आज शिवजयंती आहे आणि त्यानिमित्ताने खास मुलाखत हे श्रोते ऐकत आहात. तर या मुलाखतीच्या निमित्ताने आज जी काही कवी भूषणांची कुठली काव्य आज तुम्ही इथे श्रोत्यांना सांगताल?
1: कवी भूषणांच्या जर का काव्यांचा विचार केला तर सर्वात महत्वाचं जे काही काव्य आहे ते म्हणजे इंद्रजी मी जंबपर. तर ते काव्य सर्वांनाच माहीत आहे, तर ते काव्य आपण म्हणूया आणि त्याचा अर्थ मराठीमधनं झालेला पद्यनुवाद आणि त्याचा अर्थ आपण घेऊया. इंद्रजी मी जंबपर बाळबसू अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज हे. अरे पवनवारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस्र बाहपर रामद्विजय राज हे. दावाद्रुम दंडपर चितामृग झुंडपर भूषणवी तुंडपर जैसे मृगराज हे. तेजतम अंसपर कानाजी मी कंसपर तुम्लेच्छ वंसपर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे. हे सर्वांना माहिती आहे. पण या काव्याचा मराठी पद्यनुवाद आहे, तो मराठी पद्यनुवाद केलेला आहे तो बहुतेक मला असं वाटतं की बहुतांश जणांना माहीत नसेल. तो पद्यनुवाद असा आहे की जंभावरी इंद्र लंकापतीच्या वरी की जसा जानकीचा पती, मेघावरी वायू की कामावरी महादेव ज्याची तपाची रती, दुःशासनावरी भीम किंवा कन्हैया जसा दृष्ट कंसावरी, अरे हा भोसले भूप गाझी शिवाजी जसा भूतली म्लेच्छ वंशावरी. म्हणजे जर का आपण पाहिलं की जसा इंद्राने जंभासुराचा वध केलेला आहे, जसा प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केलेला आहे, जसा आपण जर का या काव्यामध्ये पाहिलं तर चितामृग झुंडपर म्हणजे चित्ता जसा हत्तीच्या कळपावरती तुटून पडतोय, सिंह जसा हरणाच्या कळपावरती तुटून पडतोय, त्याचप्रमाणे हे छत्रपती शिवाजी महाराज या भूतलावरती या म्लेंछांवरती तुटून पडतात, या मुघलांचा निपात करतात, असं सुंदरसं वर्णन आहे या इंद्रजी मी जंभपर काव्यात. याच्यासोबतच अजून एक काव्य आहे की सक्रजी मी सैलपर अर्कतम फैलपर बिगन की रैलपर लंबोदर देखिये, रामदस कंदपर भीमजरा संदपर भूषण जो सिंधुपर कुंभज बी सेखिये, हरजो अनंगपर गरुड जो भुजंगपर कौरवो के अंगपर पार्थ जो पेखिये, अरे बाज जो विहंगपर सिंह जो मतंगपर म्लेच्छ चतुरंगपर शिवराज देखिये, शिवराज देखिये, शिवराज देखिये. म्हणजे तुम्ही दोन्ही जर का काव्य पाहिली तर प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे, श्रीकृष्णांचा उल्लेख आहे. म्हणजे अगोदरच्या काव्यात पाहिलं तर जसं श्रीकृष्णांनी कंसाचा वध केलाय त्याचंही वर्णन आहे, मग अर्जुनाचा उल्लेख आहे. म्हणजे आपल्या सर्व जे काही श्रेष्ठ सगळे उहून गेले त्या सर्वांचा उल्लेख आहे आणि तो सर्वांचा उल्लेख करून आपला सर्व या काव्यांमधून कवी भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केलेली आहे. आणि तुलना करत करत असताना महाराजांचं श्रेष्ठत्व सांगत असताना इतिहास सुद्धा सांगितलेला आहे. अशी ही कवी भूषणांची जी काव्य आहेत ही खरोखर काव्य आजोड आहेत. या काव्याचा आजच्या तरुणाईने ही काव्य पाठ करायला पाहिजेत, ह्या काव्यांमधनं प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि पुढं जायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळेस आपण साजरी करतो त्यावेळेस फक्त आजची तरुणाई जर का पाहिली तर ती डीजेवरती नाचणार दिसते, तर हे कुठंतरी थोडंसं बदल घडायला पाहिजे. तर मग बदल घडताना एक ही काव्य प्रेरणादायी ठरू शकतात. मी एक दोन काव्य ऐकू इच्छितो. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चतुरंग सेना ही लढायला निघालेली आहे, हत्ती घोडे सोबत मदमस्तपणे निघालेले आहेत आणि असा नदीला पूर आलेला आहे, समुद्राला भरती आलेली आहे, पारासुद्धा उसळतोय, असं सुंदरसं वर्णन कवी भूषणाने आपल्या काव्यामध्ये केलेलं आहे. ते सुंदर वर्णन असं की साजिचतु रंगवीर रंगमेतू रंगचडी सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे, भूषण भनत नाद बिहद नगारण के नदी नद मद गैब रण केरलत है आयल फैल खैल भैल खल कमे गैल गैल गजन की ठैल फैल सैल उसलत है अरे तरस तरणी धुनी धारा में लगत जिमी धारा पर पारा पारा वार यो हालत है पारा वार यो हालत है अशी ही आजोड़ काव्य कवी भूषणांची आहेत। ही काव्य आपण कुठेतरी वाचायला पाहिजेत, ऐकायला पाहिजेत, पाठ करायला पाहिजेत, आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण सांगायला पाहिजेत। ही काव्य मला महत्त्वाची वाटतं, कारण काव्यांमधनं प्रेरणा भेटते, त्यातनं इतिहास उकलतोय आणि आपल्या पुढं जो काही येणारा भविष्यकाळ आहे त्या भविष्याचा वेध घेण्यासाठी सुद्धा काव्यांमधून आपल्याला निश्चित प्रेरणा मिळेल। आणि जाता जाता अजून एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी बोलू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं काव्यसुद्धा आपल्या सर्व तरुणाईने वाचायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मग्रंथ लिहिलेले आहेत, ते उपलब्ध आहेत। त्यामध्ये बुधभूषण आहे, भेदनायिका आहे, नखशिखा, सातसदक आहे। तर बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये स्वतः संभाजी महाराज लिहितात की व्यसनानीच सर्वानी भूपती परिवर्जयत सप्तदोषा सदाराधने हातच्या व्यसनोदया। म्हणजे कोणत्याही राजाने व्यसन करू नये, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे असं स्वतःच्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी लिहिलंय। मग इथनं आपण काय प्रेरणा घ्यायची आहे, तर आपले महाराज जर का निर्व्यसनी होते तर आपण निर्व्यसनी राहायला पाहिजे। मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमात जातो ह्या आवर्जून उल्लेख करतो, हा यासाठी उल्लेख करतो की मला असं वाटतं की येणारी पिढी ही निर्व्यसनी घडावी, निर्व्यसनी राहावी, निर्व्यसनी व्हावी। तर अशी काव्यातून शिवाजी महाराजांचं चरित्र असेल, संभाजी महाराजांचं चरित्र असेल, असे खूप सर्व काव्य आहेत। ॲक्च्युली बोलायला जर का गेलं तर वेळ ही मर्यादा पुरेशी नाही आहे आणि थोडस वेळेचं प्रसंगावधान ही महत्वाचं आहे।
0: श्रोते हो, आज आहे शिवराज्याभिषेक दिवस आणि आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी, अखंड हिंदुस्थानासाठी जे आराध्य दैवत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि रायगडावर सध्या सोहळा सुरू आहे आणि रायगडावर सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून, देशभरातून अनेक असे लाखो भाविक आहेत, अनेक असे सगळे नागरिक आहेत की ज्यांच्या प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे, ते सगळेजण रायगडावर आज एकत्र आहेत। आणि आज आपण इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे यांच्यासोबत संवाद साधला नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये। श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत, उद्या सुद्धा आपण मॉर्निंग शोमध्ये भेटणार आहोत, कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, 350 वर्षापूर्वीचा तो दिवस रायगडाच्या उंच कड्यांवरून इतिहास नव्हे तर स्वाभिमान बोलत होता। एक असा क्षण ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली होती आणि अखेर तो दिवस उजाडला। मित्र हो, आज 6 जून महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानाचा, स्वराज्याच्या यशाचा आणि स्वाभिमानाच्या विजयाचा दिवस। आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन। वयाच्या अवघ्या 16 वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवबांनी अनेक संकटांशी झुंज देत, शत्रूंना पराभूत करत आणि जनतेचा विश्वास जपत एक स्वतंत्र असं राज्य उभं केलं। पण त्या स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली ती म्हणजे 6 जून 1674 रोजी। रायगडावरती सुवर्ण सिंहासन सजलं होतं। गागा भट्टांच्या वेदमंत्रांनी वातावरण भारावून गेलं होतं। तोफांची सलामी दिली जात होती। हजारो मावळ्यांच्या डोळ्यांत स्वाभिमान दाटून आला होता, कारण त्यांचे शिवबा आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिंहासनावरती विराजमान होत होते। हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, हा शेतकऱ्याच्या आशेचा राज्याभिषेक होता, हा स्त्रियांच्या सन्मानाचा राज्याभिषेक होता, हा न्याय, समता, समानता, स्वाभिमानाचा राज्याभिषेक होता। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा गुलामगिरीवरती मात करून उभ्या राहिलेल्या स्वराज्याचा राज्याभिषेक होता। महाराजांनी आपल्याला केवळ किल्ले किंवा लढाया दिल्या नाहीयेत, तर त्यांनी दिलाय आत्मविश्वास, नेतृत्वाचा आदर्श आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ। आज राज्याभिषेक दिनानिमित्त आपण स्वतःला एक प्रश्न विचारूयात की आपल्या कामात, आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि आपल्या समाजासाठी आपण महाराजांच्या विचारांचा किती वारसा जपत आहोत। कारण शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत आणि स्वाभिमानानं जगण्याची शिकवण आहेत। जिथे जिथे स्वाभिमान जिवंत आहे तिथे तिथे शिवराय जिवंत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा, जय भवानी जय शिवाजी। भेटूया याच टॉपिकसह थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: मुलगी आहे स्वप्नांची नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले. वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले असते का. इतिहासामध्ये अनेक राजे झाले, अनेक योद्धे झाले, पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर ते एक विचार होते, एक स्वप्न होते, एक क्रांती होते. पण या क्रांतीचे बीजे कोणी पेरली असतील तर ती राजमाता जिजाऊंनी. जिजाऊंनी शिवरायांना फक्त जन्म दिला नाही तर त्यांना घडवलं. बालपणीपासूनच रामायण, महाभारत, महाराणा प्रताप आणि इतर शूरवीरांच्या कथा सांगत त्यांनी शिवरायांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवली. अन्याय सहन करायचा नाही, दुर्बलांचं रक्षण करायचं आणि स्वतःचं राज्य निर्माण करायचं हे विचार जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजवले. त्या काळामध्ये परकीय सत्तांचं वर्चस्व तर होतंच, पण अनेकांना गुलामीचं जीवन स्वाभाविक वाटत होतं. पण जिजाऊंना आपल्या मुलांना स्वतंत्र राज्य उभं करावं असं वाटत होतं. त्या फक्त आई नव्हत्या तर त्या एक दूरदृष्टी असलेल्या मार्गदर्शक होत्या. शिवराय एखादी मोहीम जिंकून आले की त्यांचे कौतुक करणाऱ्या जिजाऊ होत्या आणि एखादी चूक झाली तर समज देणाऱ्या देखील जिजाऊच होत्या. म्हणूनच शिवरायांच्या व्यक्तिमत्वामध्ये पराक्रमासोबतच संयम, न्याय आणि संवेदनशीलता दिसते. आजही प्रत्येक आई जिजाऊंकडून खूप काही शिकू शकते. मुलांना फक्त शिक्षण नव्हे तर संस्कार देणं किती महत्वाचं आहे हे जिजाऊंचं आयुष्य आपल्याला शिकवतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण शिवाजी महाराजांना वंदन करत असतो तेव्हा राजमाता जिजाऊंना सुद्धा तितक्याच आदरानं स्मरण करायला हवंय. कारण इतिहासानं सिद्ध केलंय की शिवराय घडवणाऱ्या या जिजाऊ होत्या. तर मंडळी, तुम्ही मात्र ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मावळ आम्ही, वादळ आम्ही, अर मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, आर भ्याक.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, स्वराज्य म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर शिवराय, मावळे, गडकिल्ले आणि युद्धांचे चित्र उभी राहतात. पण या इतिहासामध्ये महिलांचं योगदान तितकंच मोठं आहे बरं का. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी शिवरायांना घडवलं. सईबाईंनी कठीण काळामध्ये शिवरायांना भावनिक असा आधार दिला. येसुबाईंनी संभाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळली. तर तारा राणींनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूविरुद्ध लढा देत स्वराज्य टिकवून ठेवलं. स्वराज्याच्या काळामध्ये अनेक सामान्य महिलांनी सुद्धा आपल्या पती, मुलांना आणि भावांना स्वराज्यासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या त्यागामुळेच अनेक वीर रणांगणामध्ये निडरपणे लढू शकले. इतिहास लिहिताना तलवार हातात घेणाऱ्यांची नावं जास्त दिसतात, पण त्या तलवारीला बळ देणाऱ्या महिलांचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. आज राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं स्वराज्य घडवणाऱ्या या सर्व ज्ञात अज्ञात महिलांना मानाचा मुजरा. अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज महिला सुरक्षेचा विषय वारंवार चर्चेत येतो, पण 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या विषयांवरती अत्यंत प्रगत विचार मांडले होते. युद्धामध्ये शत्रुपक्षातील महिला सापडल्या तरी त्यांना सन्मानानं त्यांच्या कुटुंबांकडे पोहोचवण्याचा आदेश दिले होते. महिलांचा अपमान करणाऱ्याला कोणतीही माफी नव्हती. अनेक प्रसंगी महाराजांनी स्त्रियांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. शिवरायांसाठी महिला ही केवळ व्यक्ती नव्हती तर माता, भगिनी आणि समाजाचा सन्मान होती. त्यामुळे स्वराज्यामध्ये महिलांना सुरक्षिततेची भावना होती. आज आपण आधुनिक समाजात राहतो, पण स्त्री सन्मानाचा जो आदर्श शिवबांनी दिलाय ना तो पूर्णपणे अंगीकारला ना तर अनेक सामाजिक समस्या सहज सुटू शकतात. त्यामुळे शिवरायांचे विचार अधिकाधिक आपल्या मनामध्ये रुजवण्याची जास्त

गरज आहे. तर मंडळी, या गोष्टींचा नक्कीच विचार करा, या गोष्टी तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये अवलंबवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त युद्ध, तलवारी आणि किल्ले, पण प्रत्यक्षात हा इतिहास आत्मविश्वास, नेतृत्व, व्यवस्थापन आणि ध्येयपूर्तीचा आहे. मुलींनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तर त्यांना संकटामध्ये खंबीर राहण्याची प्रेरणा मिळू शकते. जिजाऊ, तारा राणी, येसुबाई यांच्यासारख्या महिलांच्या कथा त्यांना स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला शिकवतात. शिवरायांचा इतिहास सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली ना तरी ध्येय स्पष्ट असेल तर यश मिळवता येतं. हा संदेश मुलींना शिक्षण, करिअर आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावरती उपयोगी पडू शकतो. त्यामुळं मुलींनी अधिकाधिक शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या काळामध्ये त्यांना साथ दिलेल्या महिलांचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, इतिहासाचा नक्कीच अभ्यास करा. त्यांचे जे नेतृत्व गुण आहेत ते तुम्ही सुद्धा अंगीकृत करण्याचा प्रयत्न करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: प्राउल प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वधंस सिंहासना धीश्वर महाराज धीराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की
3: जय।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: नमस्कार, माझं नाव ध्वजस्नेहा विराज मुनोत आहे. माझ्या कथेचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नियोजनाचे महत्व. कुठलंही कार्य पूर्णत्वास न्यायचं असेल तर महत्वाकांक्षा गरजेची असते आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी गरजेचं असतं नियोजन. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यापर्यंत पोहोचण्याचं आणि तिथून पुढे जाण्याचं नियोजन आपण कसे करतो यावर आपलं ध्येय कसं ठाऊ शकतो हे ठरतं. माझ्या कथेचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नियोजनाचे महत्व. आईच्या गर्भात असताना ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, जन्माला यायच्या अगोदरच ठरलंय का जन्माला यायचंय. 50 वर्ष आयुष्य होत महाराजांचं. त्या 50 वर्षात एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. इतिहास घडतो कसा, माणसं घडतात कशी? खरं तर 12 वर्षाच्या शिवबाराजे बेंगलोरातच आहे. शहाजी राजे आणि माजी चाऊ यांनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी रयतेचा संपविण्यासाठी स्वतः प्रपंच बाजूला सारला ठरलं. थोरले पुत्र संभाजी राजे यांना शहाजी राजांनीच घडवावं, त्यांनी बेंगलोरातच राहावं आणि कर्नाटक प्रांत उभा करावं. तर धाकटे शिवबाराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी पुण्यात यावं व महाराष्ट्रात स्वराज्य उभा करावं व भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असा विशाल साम्राज्य खंड करावं. मासाहेब निघाल्या, पण आपल्या 12 वर्षाच्या मुलाला आपल्या पित्याने द्यावं काय, काय द्यावं? त्यावेळी एक स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. आहा हा, एवढा विश्वास आहे पुत्रावर. शहाजी राजांनी स्वतः तयार केलेली संस्कृत मैली मुद्रा त्यांनी आपल्या 12 वर्षाच्या मुलाला दिली. अहो, काय लिहिले होते ते मुद्रेत? प्रतिपचंद्र लेख्यो वर्धिष्णु विश्ववंदिता शाहासनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतो आपल्या पुत्राला, प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदन्य होईल. काय ध्येय दिलं, आणखीन काय दिलं शहाजी राजांनी? भगवा ध्वज दिला, हे छोटं मंत्रिमंडळ दिलं, हे मंत्रिमंडळ जाताना घेऊन जा, ध्यानी घ्या राजे, उद्या तुम्हाला तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभा करायचंय. काय ध्येय दिलं, आणखीन काय दिलं शहाजी राजांनी? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, शुभराजे, तुमच्या उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा डौलता ध्वज बनवा. ध्यानी घ्या राजे, हा भगवा कोणालाही पेलणं शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धगासावी लागते, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा हा भगवान श्री कृष्णांचा, हा भगवा श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत जाणारा वारीतील वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणारा धारधऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा सह्याद्रीच्या स्मितेचा राजे, हा भगवा फडकू द्या. एका पित्याने आपल्या पुत्रामध्ये स्वप्न पेरलं, ध्येय पेरलं, महत्वाकांक्षा पेरली. माता पित्याच्या स्वप्न घेऊन हा पुत्र महाराष्ट्रात आला. अवघ्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठं इतिहास उभा केला एवढ्या अल्प कालावधीत, एवढा मोठा पराक्रम हे नियोजनाशिवाय नक्की शक्य नव्हतं। धन्यवाद।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मित्रांनो, आज आपण राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शिवरायांच्या इतिहासातील काही वेगळे पैलू जाणून घेतले. जिजाऊंचे संस्कार, स्वराज्यातील महिलांचे योगदान, स्त्री सन्मानाचे विचार आणि आजच्या पिढीसाठी त्यातून मिळणारी प्रेरणा. रायगडावरती आज मस्तपैकी जल्लोष असणार आहे. 6 जून 1674 रोजी झालेला राज्याभिषेक हा केवळ एक राज्याचा सोहळा नव्हता, तर तो स्वाभिमानाचा विजय होता, तो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या जिद्दीचा विजय होता, तो सामान्य माणसाच्या स्वराज्याच्या स्वप्नाचा विजय होता. हीच त्यांच्या कार्याची खरी ताकद आहे. याच प्रेरणादायी विचारांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्व रेडिओ नगरच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता आपल्या लाडक्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येत आहे आर जे वैशाली तुमच्या भेटीला. आणि दिवसभरामध्ये अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, नवनवीन कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90102-01-75.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात ज्या केवळ आपल्या काम करत नाहीत तर इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवण्याचं काम करतात। आज आपण अशाच एका व्यक्ती महत्वाशी संवाद साधणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत श्री अमर मनोहर पाटील, पुनर्वसन मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेले, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात 6.5 वर्षाचा अनुभव असलेले आणि सध्या स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेले अमर पाटील सर, सर रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे।
3: नमस्कार सर।
4: नमस्कार, माझं नाव अमर मनोहर पाटील आहे। माझा रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्टचा कोर्स झालेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्यानुसार मी समुपदेशन व असेसमेंट करू शकतो सायकोलॉजिकली प्रॉब्लेम असणाऱ्या व्यक्तींचे।
3: अच्छा, पुनर्वसन आणि समुपदेशन क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
4: त्याचं असं झालं की मी लहानपणीपासून मामाच्या गावी राहिलेलो आहे आणि तेथे राहत असताना आमच्या घराशेजारी जे माझे मित्र होते किंवा सवंगडी होते ते सगळे कोणत्या ना कोणत्या व्यसनामध्ये किंवा कशा ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये किंवा अॅग्रेशन म्हणा, आक्रमकता म्हणा, यामध्ये गुरफटलेले होते। आणि त्यांच्याबरोबर राहत असताना मग मला जे गायडन्स मिळालं घरातल्यांच्याकडून वगैरे की त्यांच्याबरोबर राहूनही मी त्यामध्ये पडलो नाही, ते गायडन्स मी इतरांना द्यायच्या उद्दिष्टाने या क्षेत्रामध्ये वळण्याचा निर्णय घेतला। पण अगोदर मला या क्षेत्राविषयी माहिती नव्हती, नंतर झाली, पण ज्यावेळी झाली त्यावेळी मला हे क्षेत्रच निवडावं वाटलं, कारण की त्यामधून त्यांचा म्हणजे फायदा करू शकतो किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो ही गोष्ट माझ्या मनात आली।
3: अच्छा, खूप छान सर। तर सर, जसं की तुम्ही व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करताना माणसांविषयी तुम्हाला काय शिकायला मिळालं?
4: शिकण्यासाठी तर भरपूर गोष्टी आहेत। ज्यावेळी आपण या व्यक्तींशी संवाद साधतो वगैरे तर त्यावेळी ते बोलताना त्यांचे अनुभव वगैरे शेअर करत असतात आणि त्यातून आपल्याला एक गोष्ट समजत असते की ते जे दारू पिणारे व्यक्ती असतात ते खूप हुशार असतात आणि त्यामुळे ते दारूकडे वळलेले असतात। ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या हुशारीला नियंत्रणात आणता येत नाही किंवा त्यांना थोडक्यात सांगायचं झालं तर आनंद झाला तर तो इतका म्हणजे प्रमाणापलीकडे होतो किंवा दुःख झालं तर प्रमाणापलीकडे होतं आणि ते नियंत्रणात आणून न शिकल्यामुळे ते व्यसनाकडे वळतात आणि त्यामधून त्यांचं ते लाईफ पूर्ण स्पॉईल होत असते, पण त्यांना ते लक्षात येत नसतं। पण ते खूप हुशार असतात आणि ज्यावेळी हे दारूमधून त्यांची दारू ज्यावेळी उतरते त्यावेळी हे आपल्या बोलण्यातून लक्षात येते त्यांच्याबरोबर झालेल्या संवादातून।
3: अच्छा, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात सुद्धा कार्य केलं आहे, त्यानंतर मग तुम्ही स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाशी कसे जोडले गेले आपल्या स्नेहालय संस्थेशी?
4: त्याचं असं झालं की तिथला जो जॉब होता रिहॅबिलिटेशनचा तो सोडला मी। मला तिथे म्हणजे एक वळण असतं की त्या वळणावरती गेल्यानंतर आपल्याला तिथे काही शिकायला मिळत नाही असे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग तो जॉब मी तो तिथला नित्यानंद म्हणून आहे तिथला जॉब सोडला मी आणि दुसऱ्या एका संस्थेमध्ये गेलो होतो। तिथे मला स्नेहालयमध्ये काम करून म्हणजे इंटरव्ह्यूला आलेला एक व्यक्ती होता जो तिथे मला भेटला होता तो पुण्यामध्ये, तर त्याने मला सांगितलं की स्नेहालय सारखी संस्था आहे आणि ती फॅमिली रिलेटेड काम करते, फॅमिली काउन्सिलिंग रिलेटेड किंवा काय डोमेस्टिक व्हायलन्स रिलेटेड। मग त्यानंतर मला ते कुतूहल जागा झालं की स्नेहालय म्हणजे नेमकं काय आहे आणि आपण तिथे जाऊन काय करू शकतो आणि तिथून आपल्याला काहीतरी शिकाय नवीन मिळेल हा महत्वाचा त्यामागील हेतू होता येथे येण्यासाठीचा।
3: मग तुम्ही कसे जोडले गेलात त्यानंतर स्नेहाधार प्रकल्पामध्ये तुम्ही प्रवेश केला?
4: त्यानंतर मी इकडे नगरमध्ये फर्स्ट टाइमच आलेलो होतो आणि तिथे इंटरव्ह्यू वगैरे झाला। मला वाटलं होतं इंटरव्ह्यू मध्ये की लहान मुलांच्या प्रकल्पात मला घेतील का, म्हणतो माझी डिग्री असेसमेंट रिलेटेड होती आणि आयक्यू टेस्टिंग वगैरे असं ते होतं त्यामध्ये. आणि मला जो अनुभव आहे 6.5 वर्षाचा तो मेंटल इलनेस किंवा अडिक्शन मधील असल्यामुळे मला त्यांनी मोठ्या फॅमिली काउन्सिलिंगसाठी घेतलं त्यांनी. आणि पण फर्स्ट टाइम ज्यावेळी 2-3 दिवस इथे होतो त्यावेळी असं वाटायचं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. कारण फर्स्ट टाइम ते अग्रेशन वगैरे बघितलं होतं त्यामुळे. आणि 5-6 दिवसानंतर जसं जसं स्नेहाधारविषयी समजायला लागलं त्यानंतर अजून इंटरेस्ट वाढत गेला आणि आता असं वाटतंय की अजून काही शिकायला मिळतंय अजून काही शिकायला मिळतंय अशा पद्धतीने पुढे पुढे चाललेलो आहे.
3: अच्छा, तर सर तुमचा सुरुवातीचा पहिला दिवस कसा होता आपल्या स्नेहाधार प्रकल्पामध्ये?
4: स्नेहाधार प्रकल्पामध्ये पहिल्या दिवशी मला रिडिंगसाठी फाईल्स वगैरे दिले गेले होत्या. त्यामध्ये जे शब्द होते की त्यांना समजवणे किंवा त्यांना असे शब्द ते जरा थोडेसे असे वाटले की थोडे पुढला व्यक्ती आक्रमक असतो आणि त्याला आपण कंट्रोल करायचंय अशा पद्धतीचे शब्द वाटले म्हणून थोडी पहिले 2-3 दिवस तीच भीती वाटली. त्यानंतर कोऑर्डिनेटर मॅडम जे आहे त्यांच्याशी संवाद साधला, म्हणलं ते शब्द थोडेसे मला असे वेगळे वाटत आहेत मी लिहिलेले. त्यानंतर त्यांनी सांगितले नाही तसं काही होत नसतं, स्नेहालय आपलं नाव मोठं आहे त्यामुळं तो व्यक्ती जरी घरी वायलेंट असेल तरी ज्यावेळी स्नेहालयामध्ये येतो त्यावेळी तो इज्जत ठेवूनच बोलतो सर्वांची हे त्यावेळी सांगितल्यानंतर मग ते तिसऱ्या दिवशी नंतर थोडंसं मी अश्युअर झालो की इथे काही त्रास होणार नाही आपल्याला.
3: खूप छान सर की तुम्ही एक जे काही तुमच्या मनात भीती होती ती पहिली दूर केली. स्नेहाधार प्रकल्प नेमकं कोणत्या उद्देशाने काम करत आहे आता सध्या?
4: स्नेहालय प्रकल्प हा अन्याय अत्याचारापासून महिलांचे संरक्षण करून त्यांचे पुनर्वसन करणे ह्या ध्येयावरती काम करत आहे. आणि त्याची उद्दिष्टे वगैरे अशी आहेत की त्या ज्या महिला असतात ज्या समस्येमध्ये अडकलेल्या असतात, लहान मुली असो 18-45 वयाच्या किंवा त्यांना जनरल आयडेंटिटी म्हणजे जर जसं की आपल्याला आपण म्हणतो की जेंडर आयडेंटिटी क्रायसिस आहेत आपल्याकडे पण अजूनही महिलांना किंवा पुरुषांना पुरुषांना मोठं म्हणून लेखलं जातं आणि महिलांना थोडं कमी लेखलं जातं. अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी आहेत ते कमी करण्यासाठी म्हणा किंवा मुलींना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी म्हणा किंवा ज्या अडचणीत अडकलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतो. म्हणजे एकूणच भाग हा पीडित या शब्दावरती फिरत आहे महिलांच्या बाबत.
3: तर सर या प्रकल्पात समुपदेशक म्हणून तुमची नेमकी भूमिका काय आहे, जबाबदाऱ्या काय आहेत?
4: ज्यावेळी या महिला आपल्या इकडे कार्यालयात येतात त्यावेळी ते केस वर्कर वगैरे असतात, त्यांच्याशी बोलण्यानंतर मग ते केस वर्कर वगैरे आम्हाला सांगतात की या पद्धतीने त्यांचं वर्तन वगैरे आहे किंवा बोलणं आहे. त्यातून मग आम्ही असेच करतो की त्यांना निवासाची गरज असेल तर निवारा द्यावा की त्यांना घरी राहून जाऊन येऊन करून ते त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यावरती तोडगा काढू शकतील. यामध्ये मग बऱ्याच महिला या घरी राहून वगैरे किंवा काय अशा पद्धतीनं त्या आम्हाला अप्रोच होतात. त्यामध्ये मग आपण त्या महिलांच्या फॅमिलीला बोलवणे जर दोन्ही बाजूनी असतं की निवासी स्वरूपात राहत असेल किंवा अनिवासी स्वरूपात असेल तरी दोन्ही बाजूने फॅमिलीला बोलवणे आणि त्यांचं म्हणणं जाणून घेणे, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, या महिलेस त्या कुटुंबात राहत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या पुरुषांना महिलेबरोबर राहत असताना येणाऱ्या अडचणी अशा दोन्ही बाजू क्लिअर केल्यानंतर थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे ते घरी भांडत असतात त्या पद्धतीनं इथे आल्यानंतर त्यांना बोलून द्यायचं. मध्ये त्यांचे भांडणं संपल्यानंतर त्यांना पण लक्षात येतं की आपण कुठं चुकलोय. फक्त आपण लास्ट मुवमेंटला त्यांना सांगायचं असतं की यामध्ये अजून काही वेगळं करू शकत होता का तुम्ही, मग त्यावेळी ते लक्षात येतं आणि त्यातून ते त्यांची डोमेस्टिक व्हायलन्सवाल्यांची भांडणं थोडी कमी होतात किंवा तिथे ते रिअलायझेशन येतं त्यांना की आता आपण ही गोष्ट बदलली पाहिजे अशा पद्धतीनं असतं. आणि यामध्ये मग 3-4 वेळा बोलवलं, जास्तीत जास्त आहे की पहिल्या ते दुसऱ्या सेशनमध्ये संपतं नाहीतर मग 3-4 वेळा बोलावं लागतं या लोकांना समुपदेशनासाठी.
3: अच्छा, स्नेहाधारमध्ये येणाऱ्या महिला किंवा लाभार्थ्यांच्या समस्या साधारणपणे कोणत्या प्रकारच्या असतात?
4: फर्स्ट येणाऱ्या महिला आहेत निवासी स्वरूपात असतील तर आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्समधून येणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर 2 नंबरला म्हणाल तर HIV बाधित आणि 3 नंबरला म्हणाल तर अनाथ. आणि डोमेस्टिक व्हायलन्समध्ये लक्ष देऊन बघाल तर बऱ्याच वेळा असं होतं की महिला ज्यावेळी घरी असते त्यावेळी तिच्या अन्याय झालेला असतो, पण ज्यावेळी संस्थेमध्ये येऊन दाखल होते त्यावेळी ती संस्थेमध्ये आहे या संस्थेच्या सपोर्टच्या बेसवर ती पतीकडून ज्या चुका झाल्या त्या त्यावरती ती तोडगा काढू शकते. इथपर्यंत संस्थेचं काय म्हणतात नाव आहे की इथं आल्यानंतर तिला जो सपोर्ट मिळतो त्यातून ती खुश होऊन ती म्हणते की नाही आता माझ्या मागे संस्था आहे आणि मला आता यातून काहीतरी चांगलं मिळणार आहे अशा पद्धतीने ती हे असते, शोर असते.
3: अच्छा, तर सर एखादा प्रसंग सांगू शकताय का त्यांना त्या कंडिशन मधून काढण्याकरिता त्यांना किती दिवस लागतो?
4: एक ते दोन केसेस असे आहेत की त्यांना पहिल्या एका काउन्सिलिंग मध्येच त्यांचं हे झालेलं होतं. की एक केस सांगेन मी यामध्ये की असा व्यक्ती होता की तो म्हणजे तेच दोन्ही अनएज्युकेटेड होते, शिक्षण वगैरे झालेलं नव्हतं, ऊसतोडीचं काम करायचे दोघेही आणि तिथेच ओळख होऊन आई वडिलांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला होता. पण सदर पुरुष जो होता तो महिलेवरती संशय घ्यायचा, तिला अक्षरशः बाहेर बाथरूम करण्यासाठी पण जाऊन देत नव्हता, घरीच पेपरमध्ये वगैरे करायला हवा होता. इतकं म्हणजे तिनं हे केलं होतं, घरातील नवीन साड्या वगैरे घालून देत नव्हता, तो ते जाणून टाकल्या होत्या आणि मारहाण करायचा सारखं कोणाशी बोलली वगैरे तर ती महिला. अशा त्या सारख्या त्रासातून कंटाळून ती माहेरी जायचा प्रयत्न केला तर तिनं दुसऱ्या दिवशी तो जाऊन तिथून घेऊन यायचा असं ते होतं. आणि मग एक दिवस तिनं तिथून ते तरीही तिनं प्रयत्न करून नाही, तिनं जबरदस्ती म्हणली की मी आता इथून पुढे तुमच्याकडे येणार नाही. आणि तिथेच एक आपले स्वयंसेवक असतात त्यांच्या माध्यमातून त्या महिलेस आपल्या इथे आणण्यात आलं होतं. मग महिलेची सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर पहिल्या सेशनमध्ये दुसऱ्या वेळी आपण गैरहजरदार जे आहेत पुरुषांना बोलवलं. मग बोलवल्यानंतर अर्जदारांना थोडंसं न्यायालयाविषयी माहिती होतंच आणि ते आल्यानंतर मग त्यांच्याशी पण माहिती घेतली. तर तिथं जाणवलं की थोडंसं या व्यक्तीला असं जाणीव केली पाहिजे की या महिलेच्या मागे अजूनही कोणीतरी आहे आणि शेवटपर्यंत ते पाठपुरा करू शकतात आणि आपल्याला त्यामधून कायदेशीर बाजूला तोंड द्यावं लागू शकतं. ही गोष्ट ज्यावेळी त्या पुरुषाच्या जाणीवेत घालवायची होती किंवा जाणीवेत आणायची होती त्यावेळी मग आम्ही काय केलं की त्यांची नोटरी करायचं ठरवलं आम्ही तिथे. तर तिथून मग त्यांना आम्ही न्यायालयात घेऊन गेलो आणि तिथे नोटरी केली त्या व्यक्तीची. नोटरीमध्ये की असं नमूद केलं की या महिलेला तुम्ही या या पद्धतीने त्रास नाही देणार जे काय दिला गेला होता तो, आणि इथून पुढे मारहाण करणार नाही वगैरे असं नमूद केलं. ज्यावेळी आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्या एका बुद्धीमध्ये त्यांच्या ज्या आहे त्यांचं जे रिअलायझेशन आहे किंवा त्यांना एक जाणीव करून दिली आपण की हे कायदेशीर पद्धतीने चाललेलं आहे आजचं सगळं आणि यातून तुम्हाला त्रास होऊ शकतो अशी ज्यावेळी जाणीव झाली त्यानंतर आता गेली 2 महिने झालं सदर पुरुष आणि महिला राहत आहेत आणि ते व्यवस्थित राहत आहेत. सगळ्यात महत्वाचा भाग आहे थोडंसं ते पुरुषाला संशय होता की बायको जाऊ शकते वगैरे अशा पद्धतीचं होतं म्हणून तो त्रास देत होता. पण आता 2 महिने होत आले व्यवस्थित काम करतायत सगळं व्यवस्थित चालू आहे. पण ते एक गोष्ट आहे की रिअलायझेशन जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला येत नाही तोपर्यंत तो त्यातून बाहेर निघत नाही किंवा तो इतरांना त्रास द्यायचं बंद करत नाही हा भाग येतो. अशाच पद्धतीनं अजून एक केस होती आपल्याकडे आलेली. सदर महिला ही अविवाहित होती पण सगळंच व्यवस्थित असतानाही कुटुंबातील लोकांच्या पासून लांब ती दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्याचाही लग्न विवाह वगैरे झालेला होता. मग सदर व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ती तो पैसे पुरवते म्हणून तिच्याबरोबरच राहायला लागली आणि घरातल्यांनी सपोर्ट करणार नाही असं तिची एक मानसिकता झाली होती. मग ते झालं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ती आली आपल्याकडे, ती पळून गेली किंवा काय ते बरेच गोष्टी ते झालेल्या होत्या. ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्याकडे आली घरातल्यांच्याकडे जाणार नाही म्हणल्यानंतर आणि इथं आल्यानंतर मग ज्यावेळी पोलीस म्हणजे त्यांचे जे आहेत भाऊ वगैरे ते सगळे आले. मग त्यांच्याशी आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही आता जर तिला म्हणला की बाबा तू हे करू नको तर ती तेच करणार. जसं की माणसाची प्रवृत्ती आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट त्यांना सांगतो की हे करू नका तर माणूस ते करून बघणार. लहान बाळ असो मोठा असो किंवा काय असो कामांतर त्याला ते एक प्रकारे मनोवृत्ती म्हणा किंवा एक प्रकारे सवयच आहे की ते नको म्हणले की तेच करणार पहिल्यांदा. मग त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही पहिल्यांदा जर तिला ह्या गोष्टी करू नको म्हणाल तर ती करणार. तिला म्हणा आम्ही सगळं करून देतो फक्त तू शिक्षण घे किंवा तू पोलीसमध्ये भरती हो आणि नंतर आम्ही तुला सगळं करून देतो. हे ज्यावेळी सांगितलं आपण त्यांच्या फॅमिलीला तर फॅमिली हे फॅमिलीतही जाणवलं की आता तर आपल्या हातात आहेच नाही काही तर आपण करून बघू एकदा. त्यानंतर ते 2-4 महिने झालं आता ते ठीक चाललेलं आहे त्यांचं. इथून पुढेही ठीकच चालेल पण ते आहे की रिअलायझेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते पुढला माणूस सुधरत नाही.
3: नक्कीच आहे सर. तर समुपदेशनामुळे एखाद्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल तुम्हाला आठवतोय का?
4: असे म्हणजे केसेस बरेच आहेत. आता ज्या 2 सांगितले त्या एक आहेत की त्यांना जर रिअलायझेशन वगैरे दिलं त्या एक आहेत. त्यानंतर हा आहे ते जे माझा मित्र होता लहानपणीचा त्याला मी बोललो होतो तो पूर्ण अल्कोहोलच्या ह्याच्यात गेला होता अल्कोहोल विथ ड्रग्स वगैरे सगळ्या ह्याच्यात गेला होता. त्यानंतर असं झालं की त्यालाही रिअल समुपदेशन वगैरे केलं तो यातून बाहेर पड आणि या गोष्टी आपण बदलू शकतो तुझ्याकडे अजून बरेच चान्सेस आहेत. तसं त्याच्याकडं म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी करता येत होत्या काम म्हणा किंवा काय अशा पद्धतीनं. इन्कम पण त्याचा याच चांगला होता म्हणजे ज्यावेळी आमचा इन्कम कमी होता त्यावेळी त्याचा 20,000 किंवा 30,000 दरम्यान तो इन्कम करू शकत होता. त्या सगळ्या गोष्टी त्याला जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांनीही ड्रग्स किंवा अल्कोहोल वगैरे घेणं बंद केलेलं आहे.
3: खूप छान सर. सर जेव्हा एखादी महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं की महिलाच नव्हे तर पुरुष सुद्धा असतात?
4: त्यावेळी चांगलं वाटतं ज्यावेळी या महिला किंवा मुली ज्यावेळी येतात आणि म्हणतात सर आम्ही असंच करतोय या गोष्टी चालले आमच्या चांगलं चाललेलं आहे संसार चांगला चाललेला आहे त्यावेळी बरं वाटतं. त्यांना म्हणजे सक्सेसफुल व्यक्ती बघणं आपल्याला आवडतं थोडक्यात.
3: तर सर आपण जसं त्या महिला येतात तर सर आपण किती दिवसातून त्यांचा फीडबॅक घेतो केस संपल्यानंतर?
4: तसं आपल्याकडे ज्या महिला येतात त्या म्हणजे 3 दिवसापासून ते 3-5 वर्षापर्यंत राहू शकतात एज्युकेशन वगैरे घेत असतील तर आणि शॉर्ट टर्म बेस कोर्स वगैरे लावून वगैरे असं जर असेल तरी पण त्या 2-3 महिन्यामध्ये ते कोर्सेस पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर त्या राहू शकतात. आणि त्यांना जॉब वगैरे थोडक्यात सांगायचं झालं तर सॅलरी 3-4 सॅलरी झाल्यानंतर त्यांच्या आपण त्यांना एक्झिट करत असतो म्हणजे इंडिपेंडेंट करून ज्यावेळी ते येतात त्यावेळी ते डिपेंडेंट असतात आणि इंडिपेंडेंट करून आपण त्यांना त्यांच्या म्हणजे एज्युकेशनच्या लेवलवर किंवा त्यांच्या म्हणजे कॅपॅसिटीवरती आपण ठरवून ते त्यांना ते ट्रेनिंग देतो. ज्यावेळी केसेस एक्झिट होतात त्यानंतरही आपण महिन्यातून एकदा वगैरे फॉलोअप घेत असतो. असे ते फॉलोअप 4-5 महिने असतात. त्यानंतर मग वर्षातून एखाद्या म्हणजे फॅमिली डे प्रोग्राम किंवा ते माजी विद्यार्थी मेळावा वगैरे असतात त्यावेळीही आपण त्यांना बोलवतो आणि वर्षातून एक मीटिंगही घेतो त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन. असा 2 विषय आहे. त्यामुळं महिन्यातून एक तरी असतोच आणि वर्षातून असे 2-4 वेगळे होतातच फॉलोअप त्यांचे.
3: सर तुमच्या मते एखाद्या खचलेल्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज कशाची असते? एखादा व्यक्ती येतो की तो म्हणतो फक्त सल्लाच देतात काही आधाराची त्यांना गरज असते का फक्त कोणीतरी त्यांचं ऐकून घेण्याची त्यांची क्षमता असते असं कोणी आढळलंय का तुमच्या समुपदेशनामध्ये की नेमकं त्याला काही जाणवतंय त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात का?
4: असं होतं की त्यांना म्हणजे नॉर्मली आता स्नेहालयामध्ये येणाऱ्या सर्व व्यक्तींना वाटतं की स्नेहालयात आले की म्हणजे एक प्रकारे न्याय मिळूनच जाणार असं ते वाटत असतं त्यांच्या भावना समजून घेतल्या जाणार न्याय मिळूनच जाणार असा तो विषय आहे. स्नेहालयाचं तेवढं मोठं नाव आहे त्यामुळं त्यांच्या भावना कसं असतं समुपदेशन म्हणजे त्यांना उपदेश देणं असं नाही किंवा त्यांना सांगणं असं काही नाही बघतो त्यामध्ये त्यांच्याकडून माहिती घेणं आणि त्यामध्ये आपण त्यांना कोणते पर्याय अवेलेबल होऊ शकतात याविषयी किंवा यामधून तुम्हाला अजून काय वाटतंय काय वाटतंय अशा पद्धतीनं बोलत बोलत त्यांना त्या रस्त्यापर्यंत किंवा त्या जागी घेऊन जाणं असा तो भाग आहे. बाकी थेरपी वगैरे तो भाग वेगळा आहे की समुपदेशनामध्ये तो तसा तो भाग वेगळा आहे. ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन मग आपण पुढे जात असतो. यामध्ये त्यांची काउन्सिलिंगसाठी फर्स्ट ओरिएंटेशन सेशन असतं. त्यामध्ये सर्व फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आतापर्यंत त्यांना झालेल्या किंवा आतापर्यंत आलेल्या अडचणीतून ते कसे आलेत आणि कसं पुढे चाललेलं आहे त्यांचं याविषयी सगळी माहिती घेणं त्यांची. त्यानंतर मग पुढे असेसमेंट करणं की एक प्रकारे त्यांना आता पुढे कोणत्या पद्धतीने जावं लागेल. फॅमिली काउन्सिलिंगसाठी बसवायचं आहे यांना पुढे नेऊन, किंवा मानसिक अस्थिरता दिसून आली तर मानसिक अस्थिरतेसंदर्भात सरकारी जिल्हा रुग्णालयातून गोळ्या वगैरे चालू करायच्या आहेत, किंवा अजून काय आहे या पद्धतीनं आहे. आपल्याकडे येणारे केसेस डोमेस्टिक व्हायलन्समधून असल्यामुळे पहिल्या ओरिएंटेशनमध्ये त्यांची आपण सर्व माहिती घेतो आणि त्यानंतर मग आपण पुढे त्याबाबत काम करतो. जसं की एक महिला 2-4 दिवसापूर्वी आली होती, तिच्याकडून माहिती घेताना आपल्याला ती जास्त बोलत नव्हती, त्यामुळे थोडीफार माहिती मिळाली. पण ज्या गावाचं नाव वगैरे तिनं सांगितलं, मग उत्तराखंड वगैरे तिकडून होती ती, मग त्या गावातील पोलीस चौकीला मग आपले जे केस वर्कर आहेत वगैरे त्यांनी मग फोन केला आणि मग तिथून मग त्यांचं फोन केल्यानंतर मग तिथे तेथील जे आहेत अधिकारी वगैरे त्यांनी तिथे नाव वगैरे जाणून घेतलं, फोटो घेतला. ते म्हणले आमच्या ग्रुपवर पाठवतो आणि तुम्हाला आम्ही 2-3 दिवसामध्ये कळवतो. पण थोडीशी जरी लिंक भेटली आपल्याला तरी आपण त्यातून काय करता येऊ शकते चांगलं या पद्धतीनं आपण काम करत असतो. अशीच 2-3 वर्षापूर्वी जी महिला आली होती तिचं पण असंच सेम होतं. तिच्या पतीला माहीत नव्हतं की ती कुठे आहे नेमकी आणि तिलाही माहीत नव्हतं की ती कुठल्या गावची आहे नेमकी. म्हणजे विषय असा असतो मानसिक अस्थिरतेमधून होती ती, आपले मनोयात्री प्रकल्पामध्ये होती दाखल ते आणि मानसिकरित्या स्थिर झाल्यानंतर ती बऱ्याच गोष्टी क्लिअर सांगायला लागली. पण तिला मोबाईल नंबर माहीत नव्हता किंवा फोन नंबर माहीत नव्हता, कॉन्टॅक्ट नंबर माहीत नव्हता. मग अशा वेळी काय केलं आपण, तिने आपल्याला अप्रोच केला आणि मग आपण कोऑर्डिनेशनमध्ये सगळं चालतं आपलं. मग आपण तिथल्या PSIचा वगैरे नंबर काढून त्यांना फोन केला. मग तिने मग सरपंचाचा नंबर दिला, सरपंचाने गावातल्या त्या व्यक्तीचा नंबर दिला. त्या व्यक्तीला फोन केल्यानंतर तो म्हणायला लागला की आतापर्यंत आठवण तिला आली नसती, आता आली का. पण त्यांना समज नसतो की ते मानसिक अस्थिरतेमधून चालली असल्यामुळे ती सगळं सांगू शकत नव्हती किंवा ती तिच्या विचारांमध्ये गुरफडलेली होती. पण ज्यावेळी आपण त्यांच्याशी अप्रोच केला, त्यांना ह्या सर्व गोष्टी कळवल्या, त्यानंतर मग ते स्वतःहून आले, त्यांनी तिला घेऊन गेले. तर तो विषय आहे, लोक पहिल्यांदा जरी नाही म्हणत असतील किंवा आक्रमक स्वरूपात उत्तरं देत असतील तरी पण एक गोष्ट आहे यामध्ये की ते नंतर शांत होतात आणि आपल्याशी व्यवस्थित बोलतात. पण ते पहिल्यांदा आक्रमक स्वरूपात उत्तर देत आहेत आपण म्हणून त्यांना जज करून आपण त्या पद्धतीने वागलं तर तो तिथे ते पूर्ण डायरेक्शन चेंज होऊ शकतो. हा भाग आहे. ते गोष्ट इथं शिकायला मिळाली की ते किती जरी आक्रमक झाले तरी आपण आपली पायरी नाही सोडायची.
3: जसं की तुम्ही म्हटलंय की कुणी व्यक्ती अग्रेसर झालं किंवा आपण पण त्याला तसंच अग्री नाही केलं पाहिजे. तर एखाद्या संकटात असलेली महिला किंवा व्यक्ती तुम्हाला जर आढळली तर
4: त्यांच्याविषयी पहिल्यांदा जाणून घेणार. का म्हणतर असे तर बरेच लोक प्रत्येक जण आपापल्या अडचणीमध्ये असतच. पण जसं की आता एक आपल्या रेल्वे स्टेशनवर एक महिला बसली होती नगरच्या, तिथे त्या रिक्षावाल्याला आढळून आली होती ती. तिथून मग ती घरीला पण जायला तयार नाही आणि इकडे पण नाही, तिला कोणीतरी बोलवलं होतं. मग तिथे ती बसलेली होती, रिक्षावाल्याला कळलं ना आता कोणाला कॉन्टॅक्ट करू. विषय असा असतो की तिनं जर स्टेटमेंट कुठलं दिली त्यावर तिथे रिक्षावाल्याला पण अडकतो का बाहेर निघतो त्यातना तो पण भाग येतो. मग तिथे गेलो, तिथं ती गरज काय आहे पहिल्यांदा बघावं लागलं, तिला विचारलं गेलं कसं काय. त्यानंतर ती थोडं थोडं बोलायला लागली. त्यानंतर मग जाणून घेतल्यानंतर मग एक गोष्ट लक्षात आली की ती एका मुलासाठी निघून आलेली आहे पण त्यानं नगरमध्ये आल्यानंतर तिची साथ सोडली. मग तिथून पुढे मग पुढे काय करायचं, तर मग तिचं स्टेटमेंट द्यायला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला. तिथून स्टेटमेंट दिल्यानंतर मग आपल्या अंडरमध्ये त्या महिलेच घेतलं. पण जसे व्यक्ती तितक्या प्रकृती तसं व्यक्ती तितक्या अडचणी आणि प्रत्येक अडचणीला वेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागतं. त्यामुळं अडचणीत कोणत्या पद्धतीने महिला आहे त्या पद्धतीनं ते करता येतं. ते इथं आल्यापासून बऱ्याच म्हणजे गोष्टी करून बघितल्यामुळं ज्या त्यावेळी लक्षात येते आता हे करायचं आता ते करायचं.
3: अच्छा, तर काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात?
4: एक महत्वाची आता अडचण अशी येते की आपल्याला एक सांगायचं असतं किंवा आपल्याला करायचं एक असतं पण व्यक्ती समजतात दुसरंच. हा भाग आहे की तो म्हणजे त्यांना समज त्यांची समज ज्या त्या लेवलला विकसित झालेली असते त्यामुळे ते समजून वेगळ्याच पद्धतीने घेतात. आपण जातो मदत करायला, मदत ती म्हणजे ज्या व्यक्तीनं आपल्याकडे मदत मागितली त्या व्यक्तीचं काही अडचण असते, तिला विश्वास असतो की हे आपली मदत करतील. पण आपण ज्या व्यक्तीकडे घेऊन जायचं असतं त्यांना तर त्या व्यक्तीची समज वेगळी होते की हा व्यक्ती माझ्याकडे येण्या अगोदर यांच्याकडे कसं काय गेला. म्हणजे की जसं की आपण एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो की बाबा मला या व्यक्तीसाठी मदत हवी आहे तर त्यांचा समज बदलून जातो. तर तो भाग आहे की तो एक मोठी अडचण आहे. आणि आपण ज्यावेळी फॅमिली काउन्सिलिंगला बसतो त्यावेळी असं होतं की ज्यावेळी आपण पुरुष बाजूला म्हणतो की तुम्ही 2 मिनिटं थांबा तर त्यांना वाटतं की हे आमच्या बाजूने नाहीत. आणि महिला बाजूला म्हणतो आपण तुम्ही 2 मिनिटं थांबा आपण त्यांचं म्हणणं ऐकून नंतर आपण तोडगा काढू तर त्यांना वाटतं की हे माझ्या बाजूने नाहीत. मग तिथे समन्वय साधावा लागतो आणि ते बऱ्याच वेळा ते बोलून पण धावतात की तुम्ही आमचं ऐकत नाही म्हणजे तुम्ही आमच्या बाजूने नाही. म्हणजे दोघांना पण एकदम वाटतं की आणि दोघांना एकदम बोलण्याची संधी दिली तर मग कोणाचंच कोणाला समजत नाही असा तो भाग येतो.
3: तर सर आपण जसं की समस्या असतात महिलांच्या आपण पोलीस स्टेशन थ्रू त्यांना न्याय मिळवून देतो किंवा ग्रामपंचायत वगैरे जर एखादी गावाकडील महिला असेल तर ते तुम्हाला सपोर्ट करतात का?
4: त्याचा सपोर्ट काय ते त्यांचं काम आहे सपोर्ट करतात. पण प्राथमिक लेवलला जसं मी मागाशी सांगितलं की त्यांना असं वाटतं की हे जवळचं असून पण माझ्याकडे का आला नाही. किंवा लोकांना माहीत आहे की बाबा पोलीस चौकीमध्ये जाणं आपल्या अडचणीमध्ये पोलीस चौकीमध्ये जाणं महत्वाचं आहे आणि तिथे जाऊन तक्रार द्यावी लागेल. पण अगोदर दुसऱ्या तेही ते येतात म्हणजे आपल्याकडे येतात किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांनी अपोजिट पार्टीने तक्रार दिलेली असते म्हणून ते आपल्याला सल्ला विचारा येतात. मग अशा वेळी आपण जेव्हा त्यांना घेऊन जातो त्यावेळी त्यांचा गैरसमज होतो पोलीस अधिकाऱ्यांचा वगैरे की हे आमच्याकडे न येतात तिकडे का गेले किंवा काय. पण हे त्यांना ज्यावेळी आम्ही समजून सांगतो की बाबा ते म्हणजे त्यांना ते लक्षात आलं नाही करायचं काय आहे किंवा तुमच्या जवळ फोन जातो त्यावेळी ते घाबरतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलता पण ते घाबरतात त्या गोष्टीमुळे की हे पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला म्हणजे आता मला काही होईल आणि काही नाही अशा पद्धतीने ते घाबरतात. ह्या गोष्टी ज्यावेळी त्यांना समजतात पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे मग ते मग कॉपरेटिव्ह होतात. पण रिअर केसेसमध्ये होतं तसं. आणि बाकी म्हणाल तर सरपंच पातळीवर किंवा गाव पातळीवर वगैरे त्याला अडचण नाही येत. त्याला सगळे कॉपरेटिव्ह भेटतात. फक्त हे काय म्हणतात पोलीस स्टेशनला जाताना 1-2 असा अनुभव आलेला आहे मला की त्यांचं समज समजून ते वेगळे जातात.
3: तर सर तसं आपल्या स्नेहदार प्रकल्पामध्ये किती महिला आहेत त्या प्रकारचं त्यांना कौशल्य दिलं जात आहे जसं की तुम्ही समुपदेशन केलेल्या महिला सुद्धा तिथं असतील?
4: यामध्ये पुढचं जीवन कसं जगायचं असं नाही म्हणता येणार. त्यांना त्यांच्या पातळीवरती काय करायचं आहे त्याचं असेसमेंट करून त्यांना त्या त्या लेवलला आपण योग्य ते गोष्ट मिळवून देतोय म्हणा थोडक्यात. त्यामध्ये काही मुलींना शैक्षणिक गरज आहे तर ज्यांना शिक्षणामध्ये आवड आहे किंवा त्या करू शकतात असं असेस केल्यानंतर लक्षात आलेल्या महिलांना शिक्षणासाठी आपण प्रोत्साहित करतोय. त्यानंतर ज्या महिलांना शिक्षण मध्ये त्या थोड्या कमी आहेत त्यांना बाकी ज्या कौशल्य जगायचं कसं किंवा कौशल्य विकास म्हणतो आपण वोकेशनल ट्रेनिंग वगैरे देऊन तर त्या पद्धतीनं त्यांची माहिती घेऊन त्यांना त्या पद्धतीनं आपण हे करतो आहोत. जसं की आपण बघू शकाल की म्हणजे आपल्याला माहीतच असेल की ज्या महिलांना शिक्षणामध्ये लिखाण किंवा वाचता येत नाही त्यांना ते स्वीपिंग काम वगैरे जमतं तर त्या पद्धतीचं आपण ट्रेनिंग देतो, किंवा ज्या महिलांना बाकी काही जमत नाही पण आय टी आय किंवा 45 दिवसाचा जो गव्हर्नमेंटचा डिप्लोमा आहे त्यामध्ये वोकेशनल ट्रेनिंगचा, तर त्यामध्ये ते प्राथमिक प्रायमरी लेवलला बऱ्याच गोष्टी शिकवतात, फूड अँड ब्रेवरीज वगैरे अशा पद्धतीनं किंवा काय, तर त्या पद्धतीनं आपण त्यांना देतो. अशा डिवाईडमध्ये आपण ट्रेनिंग देत असतो. आणि तरी पण आपल्याकडे अशा महिला 10-15 वगैरे असतील, 15 असतील ज्या महिला शैक्षणिक प्रभावामध्ये आहेत.
3: अच्छा, तर सर आपण समुपदेशन करताना तुम्ही काही त्यातमध्ये ऍक्टिव्हिटीज लर्न करतात का?
4: ऍक्टिव्हिटी जसं की आम्हाला लक्षात येतं की ह्या सर्व महिलांना अशी अशी आपण ऍक्टिव्हिटी घ्यायची किंवा काय, ते आम्ही बोलल्यानंतर आम्हाला लक्षात येतं, त्यावेळी मग ऍक्टिव्हिटी वगैरे आम्ही रन करतो. त्यामध्ये मोटिवेशनल लेक्चर्स वगैरे असतात, त्यानंतर मेडिटेशन असू शकतं किंवा अजून काय घेता येऊ शकतंय, किंवा लहान लहान खेळ असतात त्या पद्धतीनं आपण घेतो. अशा पद्धतीने तो भाग आहे, पण तो समुपदेशनाबरोबर न चालता समुपदेशनामध्ये लक्षात आल्यानंतर आम्ही तो वेगळा घेतो. आणि समुपदेशनामध्ये म्हणाल तुम्ही तर आता ज्यावेळी आपण म्हणतो की समुपदेशनामध्ये आम्ही बसलो समुपदेशनाकरिता वगैरे, ती समोरची महिला बोलत जरी नसेल तरी आपण तिला वेळ दिलेला जो असतो त्यामध्ये आपण तिच्यासमोर शांत कमीनं बसून राहावं लागतं. ती भलेही बोलत जरी नसेल तरी मग ते 30 मिनिटं वाचा किंवा 45 मिनिटं वाचा, पण ते बसावं लागतं आणि ते इसेन्शियल आहे. आणि तिला जोपर्यंत वाटत नाही की हा व्यक्ती समोरील किंवा काय व्यवस्थित आहे किंवा याच्यावर मी विश्वास ठेवू शकते, याला मी माझी माहिती देऊ शकते, तोपर्यंत ती कधी ओपन नाही होणार. आणि ज्यावेळी त्यांचा विश्वास बसतो, तर सांगायचं उदाहरण झालं तर असे व्यक्ती आहेत मानसिक आजारी की तुमच्यावरती विश्वास बसल्यानंतर तुम्ही सोडून घरातल्यांचं पण ते ऐकणार नाहीत. आणि ते मग ॲडिक्ट पण असो किंवा मानसिक आजारी पण असो, म्हणजे आपण त्यावेळी बघितलं तर, आणि ज्यावेळी त्यांचा विश्वास बसतो ते कोणी तोडू शकत नाही, पण त्यांचा विश्वास जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पण म्हणजे हे सांगणार नाहीत असा तो विषय आहे. पण विश्वास बसला की ते म्हणजे तो विश्वास तुम्ही कोणीही आलं तरी काही सांगून सुद्धा तोडू शकत नाही.
3: अच्छा, तुम्ही त्यांची ग्रुप काउन्सिलिंग घेत असतात की एकत्रित?
4: त्यांची इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग साठी असतंच 10-15 दिवसांना वगैरे गरजेनुसार. आणि आपण असं घेत असतो की ऍक्टिव्हिटी वगैरे अशा पद्धतीनं महिन्यातून एक दोन ऍक्टिव्हिटी आपल्या प्लॅन असतात, ज्यामध्ये मग बाहेरील लोक जे आहेत जे मोटिवेशनल स्पीकर असो किंवा एखादा ट्रेनिंग देणारी व्यक्ती असो किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे लहान सहान गोष्टी शिकवण्यापासून किंवा काय, अशा पद्धतीनं आपलं ते ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतात. आणि आमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये आम्ही लहान लहान खेळ किंवा मोटिवेशनल लेक्चर्स किंवा काय अशा पद्धतीने घेत असतो. हे कंबाईनमध्ये म्हणाल तर महिन्यातील 2-3 दिवस 2-3 दिवस ऍक्टिव्हिटी टाईप चालूच असतं.
3: अच्छा, सर्वसाधारण महिला आहेत त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येतात असं तुमच्या मते?
4: सर्वसाधारण महिलांमध्ये डोमेस्टिक व्हायलन्समधून येणाऱ्या महिला जास्त असतात. त्यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या महिला बघाल तर ॲडिक्शनमधून प्रॉब्लेम जास्त असणाऱ्या, म्हणजे त्यांना त्रास झालेले ॲडिक्शनमधून नवऱ्याच्या, अशा महिला जास्त आहेत. त्यानंतर मानसिक आजारी नवरा आहे म्हणून प्रॉब्लेम झालेल्या महिला आहेत. त्यानंतर 3 नंबरला म्हणाल त्यात तर मग ॲडजस्टमेंट इश्यू आहेत दोघांमध्येही, मानसिक आजारी पण नाही आणि ॲडिक्ट पण नाही, पण ॲडजस्टमेंट इश्यू आहे की दोघांचेही विचार आहेत असे की मला वेळ पाहिजे किंवा काय अशा पद्धतीनं आहेत. असे महिला आहेत की वेळ मिळत नाही किंवा वेळ बघितलं जात नाही मला किंवा काय, असे अपेक्षा जास्त असणारे आहेत, ॲडजस्टमेंट इश्यू असणारे आहेत, ॲडजस्ट करता येईना झाले घरी राहून वगैरे, असे आहेत महिला. त्या आपल्याकडे अप्रोच होतात. आणि पहिल्या ज्या 2 स्टेज आहेत त्यातल्या असं होतं की ज्यावेळी या महिला निघून येतात त्यावेळी, म्हणजे मानसिक असो किंवा हे जे असो, त्यावेळी ते जे पर्सन आहेत त्यांच्यामुळे त्या निघून आलेले आहेत पती त्यांचे, तर ते स्वतः येऊन सॉरी म्हणतात आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. का म्हणतर त्यांना एक तर रिअलायझेशन असतं की त्यांना यांच्या माघारी कोण विचारणार नसतं, आणि मग ते येतात, ते अप्रोच होतात, ते म्हणतात की यांच्या माघारी कोण विचारणार नाही. पण ऍडजस्टमेंट इश्यू आल्या लोकांचं असं होतं की तो एक अनुभव आहे की तो म्हणजे त्यांचे ऍडजस्टमेंट इश्यू थोडे दिवस ठीक चालतात, कमी होतात आणि परत ते रिटर्न हे होतात, परत ते चालू राहतात. मग थोडं होम विजिट वगैरे आपण प्लॅन करत असतो त्यांच्यासाठी. मग सारखं त्यांना ऍडजस्टमेंट इश्यू आल्यांना सारखं फोनवरून किंवा काय सारखं त्यांना वेळ द्यावा लागतो, होम विजिट बघावे लागतात, त्यांच्या करावे लागतात. आणि असा तो विषय असतो. आम्ही थोडं अवॉइड पण करावं लागतं त्यांना आणि किंवा त्यांना लक्ष पण द्यावं लागतं. अशा पद्धतीनं मग थोडं करून करून करून त्यांचं ते मग चाललेलं असतं. पण ते शेवटपर्यंत सॉर्ट आउट म्हणावं असं होत नाही.
3: अच्छा,
4: म्हणजे 100 मध्ये म्हणा 10% 20% ते राहतच की त्यांचे प्रॉब्लेम परत ते बाहेर येतात आणि परत ते कुठं ना कुठं तर वर्षा 2 वर्षांनी निघतातच.
3: तर सर तुम्हाला एकंदरीत सामाजिक क्षेत्राची आवड तर आहेच, तर सर एखादा असा छंद आहे का तुमचा की तो तुम्ही अजूनपर्यंत जोपासलेला आहे इतक्या कामाच्या ओघामध्ये सुद्धा?
4: यामध्ये म्हणाल तर मला कम्प्युटर वगैरे रिलेटेड क्युरिओसिटी जास्त असल्यामुळं तो छंद एक जोपासलेला आहे की त्यामध्ये नवीन नवीन कॉम्प्युटरमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी मी बघत असतो आणि नवीन नवीन जे काही नवीन असेल किंवा जे काही आपल्याला वाटते त्या रिलेटेड काय मिळते का, म्हणजे जसं की फोटो

0: बनवून मिळते आणि तिकडून नाही. आपली पण बुद्धी वापरावी, म्हणजे ते दोन तीन गोष्टी आपल्या बुद्धीला पण चालना मिळावी असं पण एक गोष्ट आहे. आणि ते त्या गोष्टीचा आपण वापर कसा जास्तीत जास्त करू शकतो यावरती जास्त फोकस राहतो.
1: अच्छा.
0: आणखीन म्हणाल तर पुस्तक वाचायचा छंद आहे. कधीतरी जाऊन हे करत असतो सारखं थोडस, पण आता ते जमत नाही, पण कॉम्प्युटरच्या रिलेटेड चालूच असतं माझं.
1: अच्छा. सर, सर्वात जास्त समाधान तुम्हाला कशातून मिळते?
0: सर्वात जास्त समाधान एखादी केस सॉर्ट आउट झाल्यानंतर जे असतं ते असतं. आणि ते समाधान लगेच नसतं, पण दोन ते तीन महिन्यानंतर ज्यावेळी आपल्या लक्षात येतं की नाही ते आता व्यवस्थित चालू आहे, त्यावेळी समाधान वाटतं की आपण काहीतरी प्रयत्न केले आणि त्याचं फळ मिळालेलं आहे. आणि मग यामधून अजून काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. आणि मग नवीन नवीन पद्धतीनं आम्ही मग ते त्याची समजूत घालण्याचं किंवा ते फॅमिलीना अटेंड करण्याचं काम करत असल्यामुळं बऱ्याच अशा गोष्टी आहेत किंवा काय की काही काही वेळी नवीन नवीन गोष्टी वापरल्यामुळे पण म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन गोष्ट काहीतरी करायला लागते, म्हणजे त्यामधून त्यांचं ते सॉर्ट आउट होत असतं. म्हणजे भलेही त्यांना मुलांच्या पासून लांब होण्याची भीती का घालून जमना किंवा काय, पण जास्तीत जास्त फॅमिली व्यवस्थित राहाव्या हे प्रयत्न करणं चांगलं वाटतं, आणि ते झालं तर मग बरं वाटतं.
1: अच्छा. तर सर, एकंदरीत तुम्हाला स्नेहधार प्रकल्पामध्ये कार्य करून कसं वाटते?
0: फर्स्ट डे म्हणाल तर त्यावेळी भीती होती, आणि आज म्हणाल तर आज असं वाटतंय की आज काहीच भीती नाही आहे. म्हणजे सर्व पोलीस स्टेशन असो किंवा कोर्ट कचेरी असो, वकिलांशी असो संबंध आले, त्यांच्याशी बोलणं वाढलेलं आहे, आणि लोकांशी जास्तीत जास्त म्हणजे आपण पहिलं मी फर्स्ट आलो त्यापेक्षा आज म्हणाल तर मी काही झालं तरी राग येत नाही मला. सिच्युएशन म्हणजे पहिलं थोडा राग मनात तरी यायचा, आणि आता मनात पण येत नाही राग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आल्यापासून लोकांची ओळख वाढायला लागली, आणि आपण स्वतःहून अप्रोच कसा करायचा किंवा नवीन नवीन गोष्टी कशा शिकायच्या यावरती यामध्ये बदल झाला आहे, आणि ते चांगलं वाटतंय आता.
1: आणि एकंदरीत सर

0: करण्यासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर आज मला तुम्ही काहीतरी नवीन सांगितलं ही गोष्ट, कम्प्युटर रिलेटेड असो किंवा काय असो, मी कधी केलेली नाही, तरी मी ते लगेच ॲक्सेप्ट करतो आज आणि ते करायला घेतो आणि ते करतोही आणि मला काही वाटत नाही, म्हणजे आपल्याला येत नाही किंवा काय असं काहीच वाटत नाही. आता नवीन असेल तरीही ते करतो आणि तो बदल मला चांगला वाटतो स्नेहाधारमध्ये आल्यापासून. कारण तर पहिल्या पहिल्यांदा इथे आल्यानंतर असं होत होतं की ते आपल्याला माहीत नसल्यामुळं टेन्शन यायचं, डोकं दुखायचं किंवा काय, आता कसं करू काय करू असं विचारायची. आता तसं अजिबात होत नाही. आता नवीन कोणीही म्हणलं की आज तुझं नवीन किंवा हे आज तुझं काम आहे करून घे, करतो मी त्याच दिवशी. ते एक गोष्ट आहे की त्याचा फायदा होईल मला भविष्यात जाऊन, की कोणी काही सारी काम सांगितलं तरी आता ते मी इन्स्टंट घेतोही, हातात स्वीकारतोही आणि करायला पण घेतो.
1: अच्छा, खूप छान सर, की नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यास आवडतात. सर, एकंदरीत आपण आपल्या पूर्ण श्रोत्यांना किंवा आपल्या नगरवासियांना तुम्ही एक काय मेसेज देऊ इच्छित आहे?
0: जसं की मी आता मेंटल इलनेस किंवा डिअडिक्शनमध्ये काम केलेलं आहे, त्यामध्ये मला ज्या गोष्टी जाणवल्या त्याबाबतच मी सांगेन की तुमचे विचार हे तुम्ही कुठे जाणार हे ठरवत असतात. जसं की विचार माझ्या आज मनात विचार आला की माझ्याकडून काम होणार नाही, तर मग ते कृतीमध्ये येतानाही तसंच होतं की काम होणार नाही आणि मग काम होतच नाही या पद्धतीने आहे. जसं की एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला की तुम्ही या आजारी आहात असं एका व्यक्तीने सांगितलं, त्याच दिवशी तुम्हाला 4 ते 5 व्यक्ती जर भेटले आणि तुम्ही आजारी आहात असं जर तुम्हाला त्यांनी सांगितलं तर तुम्ही खरंच संध्याकाळपर्यंत ताप आलेला असतं तुम्हाला. तर विषय असा आहे की तुम्ही लोक बाहेरील जे आहेत लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या विचारामध्ये बदल करू नका. की लोकांना सवय आहे की जाता जाता एक विचार तुम्हाला द्यायचा आणि त्याभोवती तुम्हाला खेळवत बसायचं. जसं की तुम्ही आज रोडवरनं चाललेला आहात, एखाद्यानं तुम्हाला शिवी दिली तर तुम्ही दिवसभर ते विचार काय करणार, तिने मला शिवी का दिली. पण ज्या आणि त्या विचारामध्ये तुमचा दिवस खराब होणार, पण शिवी देणारा व्यक्ती हा तुम्हाला तुमचं काम करण्यापासून थांबवत असतो किंवा तुमचं कामापासून डायव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. ज्यावेळी तुम्ही त्या शिवीचा किंवा त्या घटनेचा विचार करणं सोडून द्याल, तर त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की ज्या व्यक्तीनं तुम्हाला शिवी दिलेली आहे तो व्यक्ती परत डिस्टर्ब होईल. जसं की एक महात्मा असतात, आंघोळीला जातात आणि त्यानंतर एक जण आंघोळी करून आल्यानंतर एक जण त्यांच्या अंगावर थुकतो, ते परत जाताना आंघोळ करतात त्याला काही म्हणत नाहीत, परत येतात तर परत थुकतो. असं 10 वेळा चालतं, 11व्या वेळी शेवटी तो महात्मा परत जाताना आंघोळ करून येतात, त्यावेळी तो माणूस पडतो पाया त्यांच्या आणि त्यांना म्हणतो की माझी चुकी झाली. हा विषय आहे, लोक विचार देतात ते तुम्ही घ्यायचे की नाही घ्यायचे हा तुमच्या हातात आहे. आणि हाच मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे की विचार तुमचे भविष्य ठरवतात. जसं की विचार आले कंटिन्यू चालायला लागले किंवा काय आणि त्यातून मग लोक काय होतात की मी आजाराकडे पुढे जाऊ लागतात. जसं की विचार आल्यानंतर तुमचे विचारांभोवती तुम्ही जास्त दिवस राहिला किंवा आठवडा म्हणा किंवा 21 दिवस राहिला, त्यानंतर तुम्ही मानसिक आजाराकडे किंवा व्यसनाकडे वळायला लागता. म्हणून विचारांवरती तुम्ही जर प्रयत्न केले आणि नियंत्रण तर पॉसिबलच नाही, पण विचारांना डायव्हर्ट करता आलं तुम्हाला तर त्यावरती प्रयत्न करा. हे महत्त्वाची भाग आहे, म्हणजे तुम्ही शारीरिकरित्या असो किंवा मानसिकरित्या असो किंवा काय आजारी पडणार नाही.
1: नक्कीच सर. सर, आपल्याशी जर स्नेहाधार प्रकल्पाशी संपर्क कोणाला करायचा असेल, कुणी एखादे संकटग्रस्त असेल, तर ते तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतात?
0: आपली जी हेल्पलाईन नंबर आहे आपला जो, त्यावरती संपर्क करून पीडित व्यक्ती मदत मागू शकते. त्यामध्ये त्यांनी येऊन तक्रार वगैरे दाखल करून हे करायचं असतं. त्यामध्ये नंबर आहे 90 11 36 36 00 या नंबरवरती संपर्क करून ते व्यक्ती जे महिला पीडित आहेत किंवा जे पुरुषांना अडचणी येत आहेत ते आपल्याशी संपर्क करू शकता. तर आपले जे प्रकल्प आहे स्नेहालय स्नेहाधार जो प्रकल्प आहे तो जुन्या कोर्टाच्या समोर राजहंस विहारमध्ये आहे, ग्राउंड फ्लोअरला आहे तो प्रकल्प. तेथे येऊन पुरुष लोक तक्रार देऊ शकतात, त्यांच्यासाठी आपण कायदेशीर मार्गदर्शन किंवा समुपदेशन वगैरे करू शकतो. आणि ज्या पीडित महिला आहेत डोमेस्टिक व्हायलन्समधून वगैरे, त्यांना निवारेची वगैरे गरज आहे किंवा एच आय व्ही बाधित आहेत किंवा

0: अनाथ आहेत किंवा अनमॅरिड या मदर आहेत, तर त्यांच्यासाठी आपण निवासाची व्यवस्था करू शकतो. 18 ते 45 वयोगटातील महिलांसाठी निवाऱ्याची व्यवस्था आहे, पुरुषांसाठी आपण कायदेशीर मदत किंवा मार्गदर्शन देतो आपण.
1: थँक्यू सर.
0: थँक्यू
1: सर. आजच्या आपल्या संवादातून आम्हाला समजलं की समुपदेशन म्हणजे फक्त समस्या ऐकणं नाही, तर एखाद्या व्यक्तीला पुन्हा जगण्याची उमेद देणं आहे. आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहधार प्रकल्पातील अमर पाटील सर, हे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. श्रोते हो, अडचणी कोणतेही कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतात, पण योग्य वेळी मिळालेला आधार, विश्वास आणि मार्गदर्शन माणसाला पुन्हा उभे करू शकतं. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: आज क्या है

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yeah!

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: खरं तर आज हा दुःखाचा दिवस आहे आणि भूषण सरांचा अशा पद्धतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता, कारण ते केवळ एक इतिहास तज्ज्ञच नव्हते तर एक पत्रकार म्हणून खूप मोठं त्यांचं नाव होतं आणि पत्रकारितेत आणण्याचं श्रेय सरांनाच जातं। मी जे काही सकाळमध्ये आहे ते सरांच्याच मार्गदर्शनाखाली माझी वाटचाल सुरू झाली। सरांनी मला पत्रकारितेतच आणलं नाही तर उभं केलं आणि वारंवार मार्गदर्शन केलं। माझ्या इतिहासाच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, दुसरीचं काम सुरू आहे, तर त्याही कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असावं, कसं पुढं जावं, केलं जावं त्याच्यात काम, हे सगळं इतिहासाचं काम सरांनी मला दिलं की इतिहासाचा डोळा म्हटलं तरी चालेल। तर अशा सरांविषयी खूप आठवणी आहेत। केवळ मी एक अशोक निंबाळकर म्हणूनच नव्हे तर सर्व पत्रकार असतील, सर्व दैनिकांचे रिपोर्टर असतील किंवा उपसंपादक असतील, ते सरांच्या हाताखाली घडले किंवा ज्यांना सर माहीत नव्हते त्यांनाही त्यांच्या कामाबद्दल आदर आणि श्रद्धा होती। तर अशा इतिहासाचं भूषण असलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करताना खरोखरच भरून आलेलं आहे, तर याच्या पलीकडे मला खरोखर काही बोलता येत नाही आहे। सर, तुमचा कामाचा जो काही वारसा आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही निश्चितच पुढे घेऊन जाऊ, हीच तुम्हाला श्रद्धांजली ठरेल।

0: नमस्कार नगरकर, मी आहे अनु तुमच्यासोबत. आणि आज खरं तर नगर शहरासाठी खरंच खूप काळा दिवस आहे किंवा वाईट दिवस आहे असं आपण म्हणूयात, कारण शहरावर प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख आज आपल्यात नाही आहेत. सर, अनेक आठवणी असतील कारण प्रत्येकाकडे त्या आहेत. सरांचे हेरिटेज वॉक असेल, बाहेर निसर्ग अभ्यासक म्हणून त्यांनी जे दिलेलं ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टी आणि सोबत सर त्यांना भेटत होते. तुमची काही सरांसोबतची आठवण आहे का?
1: माझी आणि भूषण सरांची जवळजवळ 30-35 वर्षापासून जुनी ओळख. एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचा आणि सरळ स्वभावाचा, म्हणजे आजच्या पत्रकारितेत किंवा आजच्या समाजात शक्यतो एवढा सरळ माणूस आणि सगळ्याला सहकार्याची भावना असणारा मित्र सापडणार नाही. त्यांचा नुसता पत्रकारितेत अनुभव नाही तर नगरच्या इतिहासाची, नगर जिल्ह्याच्या इतिहासाची किंवा संपूर्ण इतिहासाची त्यांनी जिल्ह्याला नव्हे, भारताला नव्हे तर सगळ्या जगाला ओळख करून दिली होती. इतिहासाची प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक गोष्ट त्यांना माहिती होती. जुने जाणकार लोक नगर शहरातले असतानासुद्धा त्यांना जेवढी माहिती नव्हती तेवढी भूषण देशमुखच्या यांना कल्पना होती. आणि अतिशय सरळ स्वभावाचा, कोणालाही सहकार्य करण्याची तयारी, कोणाशीही कधी त्यांचं वैमनस्य नाही, भांडण नाही, काय नाही, अतिशय चांगल्या स्वभावाने अभ्यासू व्यक्तिमत्व. असे पत्रकार किंवा असे अभ्यासू व्यक्तिमत्व आता होणं पण सध्या अवघड आहे. मी सुद्धा 52-53 वर्षापासून पत्रकारिता स्वतः करतोय, पण तरीसुद्धा असे माणसं सापडणं आता फार अवघड आहे. आजकाल पत्रकारिता कशा पद्धतीनं चाललेली आहे, पण भूषण देशमुख त्यांना अपवाद होते हे निश्चित. मी आमच्या नवमराठा परिवारातर्फे, शहर सहकारी बँकेतर्फे, कारण शहर सहकारी बँकेतही ते सभासद होते आणि जिल्हा पत्रकार संघाचे आमचे सदस्य होते, त्यामुळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षांना त्यांसुद्धा मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.

0: Hello, I'm Ishita Bora, and you are listening to Radio Nagar 90.4 FM, your voice.
1: कुठून सुरुवात करू तेच लक्षात येत नाही आहे, आणि कशी सुरुवात करू. आपल्या नगरचं भूषण असणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख सर आज आपल्यामध्ये नाही आहेत, ही गोष्ट खरं तर आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही आहोत. अनेकांसोबत सरांच्या खूप आठवणी आहेत, वेगवेगळे गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. सर, तुमच्या सोबतच्या सरांच्या काय आठवणी आहेत? सर, कसे आठवतात सर तुम्हाला?
2: माझ्याकडे कुठलाही शब्द नाही आहे बोलायला. भावना दाटून आलेले आहेत, डोळ्यात आश्रू जरी असले तरी समोर येणाऱ्या प्रसंगाला आपण जायला पाहिजे. रडणं काय आहे त्याच्यावरचा उपाय नाही आहे. खरं आहे, खूप भावना आहेत. मी जेव्हा 5 वर्षापूर्वी नगरला आलो ते एक ध्येय घेऊन आलेलो होतो. मला इथं भरपूर काम करायचं होतं. विविध क्षेत्रातल्या मंडळींशी मी संवाद साधत होतो. अशातच एक हजारोंमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व मला लाभलं. जेव्हा जेव्हा सकाळचे कुठलेही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम होते तेव्हा जेव्हा राबवायचे असतील तसे कसे राबवायचे, कसे नियोजन करायचं, त्यात नगरच्या नागरिकांचा लोकसहभाग कसा असेल, हे जेव्हा जेव्हा माझ्यासमोर प्रश्न यायचे तेव्हा तेव्हा मला भूषण सर आठवायचे. भूषण सरांना मी जेव्हा फोन करायचो तर पहिल्या रिंगला ते फोन घ्यायचे. प्रकाशराव, मी येतो, अर्ध्या तासात येतो, एक तासात येतो, आणि दिलेली वेळ ते पाळायचे, त्या वेळेला यायचे. असं छान व्यक्तिमत्व होतं, दिलखुलास होतं, चेहऱ्यावर नेहमी स्मित होतं. कधीही त्या माणसाच्या चेहऱ्यावर गर्व आहे किंवा आपण कोणीतरी एक्स्ट्रा आहोत असं कधीही वाटलं नाही. ते अगदी लहानांपासून त्या मोठ्या थोरा मोठ्यांपर्यंत भूषण हे नाव होतं. त्याने नगरचं नाव नगरचंच भूषण होतं हे ते हे सांगताना मन खूप दाटून आलेलं आहे. माझ्या अतिशय जवळचा एक मित्र, सहकारी म्हणा किंवा माझे मोठे बंधू म्हणा, अशा पद्धतीने त्यांचा शेवट व्हावा. आणि ज्या भूषण देशमुख सरांनी निसर्गावर, प्राण्यांवर प्रेम केलं त्याच त्यांच्याच बाबत असं काहीतरी कोणीतरी त्यांना बाईट घ्यावा, चावा घ्यावा, किंवा तो त्याचा चेहराही दिसू नये, अंग सगळं काळं पडावं, खरं तर त्यांना वाटलं असेल का नसेल मला माहीत नाही. मला वाटते त्यांना ती शंकाही आली नसेल, कारण हा माणूस पर्यावरणात रमणारा होता, साहित्यिकांमध्ये रमणारा होता, लेखक होते, नगरचा चालता इत बोलता इतिहास होता. कारण मीच नव्हे तर अनेक वर्ष तो माणूस या नगरसाठी झिजत होता. नगरची एक सांस्कृतिक वंशी वाढवण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. अशा माणसाने अशी अचानक एक्झिट घेतली हे माझ्या मनाला काही खूप वेदना होत आहेत. मी कोणत्याही यावर आता एक शब्दही बोलण्याचं माझं धाडस नाही, पण भूषण सर एक सांगतो, मी आज ना उद्या इथे नगरमध्ये राहीन न राहीन, पण तुमचे भूषण हे 3 जे शब्द आहेत ते मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेले आहेत. ते हृदयाच्या कोपऱ्यात एका कप्प्यात असतील, ते कधीही बाहेर निघणार नाही. इतकीच माझी तुम्हाला श्रद्धांजली असेल. थँक्यू.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
3: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
4: देशमुख सरांविषयी बोलायचं म्हणजे एक महान माणसाविषयी बोलायचं म्हणजे, कारण ते देव माणूस होते, जसे मी स्नेहालयाला जॉईन झालेले, जसं मी बघते मला कमीत कमी आता 20 वर्ष झालेले, तर तेव्हापासून जर सरांचा इतका प्रतिसाद आमच्या सगळ्यांसोबत राहिलेला आहे का, जे जसे स्नेहालय सुरू झालं तसं गिरीश सरांसोबत ते असे कांद्याला कांदा लावून काम केलं त्यांनी, आणि जे काही आमच्या अडचणी असते आणि महिलांच्या असते आणि त्यांनी त्यांचा दिव्या पेपर होता त्याच्याद्वारे त्यांनी जाहिरात देऊन इंटरव्ह्यू घेऊन आम्हाला सगळ्यांना समजून घेतलं, आमचे आवाज प्रत्येक देशामध्ये त्यांनी पोहोच केली. आणि खूप आज वाईट वाटत का ते आपल्यातून निघून गेले. ज्यावेळेस मी स्नेहालयामध्ये यायची त्यावेळेस मी त्यावेळेस सरांनी नुसतं हसून माझ्यासंग बोलायचं, जयताई खूप छान बोलतात, जयताई खूप चांगलं बोलतात. तर ते प्रेरणा सगळी ही गिरीश सरांमुळे भेटलेली आहे आम्हाला, देशमुख सरांमुळं. खरंच आज त्यांच्या कुटुंबाला बघून असं वाईट वाटतं, खास करून आईला बघून वाईट वाटतं आणि त्यांच्या मंडळीला बघून पण वाईट वाटतं, कारण आईने लेखासमोर जायला पाहिजे पण आज लेख त्यांच्यासमोर गेला, खूप वाईट वाटलं मला ते बघून. देवबाप त्यांच्या आत्म्याला शांती देऊ परमेश्वर. खरंच असे माणूस कधी जीवनात आले नाहीत आणि येतन का नाही येतन ते माहीत नाही, पण आज खरं सांगते स्नेहालय मोकळं झालं आणि गिरीश सर सुद्धा थोडे मोकळे झाल्यासारखे वाटतात, कारण भाऊ गेला खांद्याला खांदा काम का लावून काम करणारा. तर गिरीश सरला सगळ्यांनी आपण आदर दिला पाहिजे एक भावाच्या एक लेखाच्या रूपामध्ये.
5: नमस्कार, मी विकास बाळू पाटील, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: भूषण सरांचा आणि माझा पहिला परिचय CSRDL मधील JCPR या कोर्समध्ये झाला. त्यावेळी सरांनी आम्हाला जे शिकवलं की बातमी कशी लिहितात, कशी एडिट करतात, फोटो कॅप्शन कशा द्यायच्या, बातमीत काय पाहिजे काय नाही पाहिजे, त्यांनी जे आत्तापर्यंत त्यावेळी जे सांगितलं ते फॉलो करत आज आम्ही पत्रकारितेत यशस्वी होत आहोत. आणि त्यावेळेसपासून जे सरांशी नाही का ऋणानुबंध जुळले ते आजपर्यंत कायम होते. पण सरांच्या अशा अचानक जाण्याने एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

0: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: कुठून सुरुवात करू तेच लक्षात येत नाहीये, आणि कशी सुरुवात करू। आपल्या नगरचं भूषण असणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख सर आज आपल्यामध्ये नाही आहेत, ही गोष्ट खरं तर आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही आहोत। अनेकांसोबत सरांच्या खूप आठवणी आहेत, वेगवेगळे गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत। सर, तुमच्या सोबतच्या सरांच्या काय आठवणी आहेत? सर, कसे आठवतात सर तुम्हाला?
2: माझ्याकडे कुठलाही शब्द नाही आहे बोलायला, भावना दाटून आलेल्या आहेत, डोळ्यात अश्रू जरी असले तरी समोर येणाऱ्या प्रसंगाला आपण जायला पाहिजे। रडणं काय आहे त्याच्यावरचा उपाय नाही आहे, खरं आहे, खूप भावना आहेत। मी जेव्हा 5 वर्षापूर्वी नगरला आलो, ते एक ध्येय घेऊन आलेलो होतो, मला इथं भरपूर काम करायचं होतं। विविध क्षेत्रातल्या मंडळींशी मी संवाद साधत होतो, अशातच एक हजारोंमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व मला लाभलं। जेव्हा जेव्हा सकाळचे कुठलेही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम होते, तेव्हा जेव्हा राबवायचे असतील तसे कसे राबवायचे, कसे नियोजन करायचं, त्यात नगरच्या नागरिकांचा लोकसहभाग कसा असेल, हे जेव्हा जेव्हा माझ्यासमोर प्रश्न यायचे तेव्हा तेव्हा मला भूषण सर आठवायचे। भूषण सरांना मी जेव्हा फोन करायचो तर पहिल्या रिंगला ते फोन घ्यायचे, प्रकाशराव मी येतो, अर्ध्या तासात येतो, एक तासात येतो, आणि दिलेली वेळ ते पाळायचे, त्या वेळेला यायचे। असं छान व्यक्तिमत्व होतं, दिलखुलास होतं, चेहऱ्यावर नेहमी स्मित होतं। कधीही त्या माणसाच्या चेहऱ्यावर गर्व आहे किंवा आपण कोणीतरी एक्स्ट्रा आहोत असं कधीही वाटलं नाही। ते अगदी लहानांपासून त्या मोठ्या थोरा मोठ्यांपर्यंत भूषण हे नाव होतं, त्याने नगरचं नाव नगरचंच भूषण होतं हे ते हे सांगताना मन खूप दाटून आलेलं आहे। माझ्या अतिशय जवळचा एक मित्र, सहकारी म्हणा किंवा माझे मोठे बंधू म्हणा, अशा पद्धतीने त्यांचा शेवट व्हावा। आणि ज्या भूषण देशमुख सरांनी निसर्गावर, प्राण्यांवर प्रेम केलं, त्याच बाबत असं काहीतरी कोणीतरी त्यांना बाईट घ्यावा, चावा घ्यावा, किंवा तो त्याचा चेहराही दिसू नये, अंग सगळं काळं पडावं, खरं तर त्यांना वाटलं असेल का नसेल मला माहीत नाही। मला वाटते त्यांना ती शंकाही आली नसेल, कारण हा माणूस पर्यावरणात रमणारा होता, साहित्यिकांमध्ये रमणारा होता, लेखक होते, नगरचा चालता बोलता इतिहास होता। कारण मीच नव्हे तर अनेक वर्ष तो माणूस या नगरसाठी झिजत होता, नगरची एक सांस्कृतिक वंशी

0: वाढवण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. अशा माणसाने अशी अचानक एक्झिट घेतली हे माझ्या मनाला काही खूप वेदना होत आहेत. मी कोणत्याही यावर आता एक शब्दही बोलण्याचं माझं धाडस नाही, पण भूषण सर एक सांगतो, मी आज ना उद्या इथे नगरमध्ये राहीन न राहीन, पण तुमचे भूषण हे तीन जे शब्द आहेत ते मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेले आहेत. ते हृदयाच्या कोपऱ्यात एका कप्प्यात असतील, ते कधीही बाहेर निघणार नाही. इतकीच माझी तुम्हाला श्रद्धांजली असेल. थँक्यू.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.
1: पत्रकार शिल्पा रसाळ. भूषण माझा चांगला मित्र होता, चांगला सहकारी होता. आज त्याच्याबद्दल भूतकाळात बोलावं लागतंय याचा जास्त त्रास होतो. 1991 ते 1993 आम्ही MA वरचे वर्गमित्र होतो. MA वरची ती फर्स्ट बॅच. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, एकत्र वर्गात असायचो. भूषणचा स्वभाव खरं तर तसा मिश्किल होता, मितभाषी होता, अजात शत्रू होता. त्यानंतर पुढे जवळजवळ 10 वर्ष लोकसत्ताला आम्ही दोघंजणं उपसंपादक म्हणून बरोबरच होतो. आमच्या दोघांचंही टेबल एकमेकांना खेटून होतं, मी, भूषण आणि राजू इनामदार. आम्ही तिघही जणं एकाच साईडला असायचो. त्यावेळेला दिवसातले 10-10 तास आम्ही बरोबर असायचो, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून. काही अडचणी आल्या, काही गोष्टी घडल्या, नवीन काही करायचं असेल तर आमची रोजच चर्चा व्हायची. बातम्यांचे मथळे, बातमी कुठून आणायची, बातमी कशा पद्धतीनं प्रेझेंट करायची या संदर्भात आमच्या रोजच चर्चा व्हायच्या. त्याच्यातनं खरं तर त्याचा स्वभाव पण उलगडत गेला होता. इतिहासाची त्याला पहिल्यापासूनच आवड होती, त्याच्यात तो तज्ज्ञ होता. कुठल्याही याच्यामध्ये जर का लक्ष घातलं तर तो त्याच्या मुळापर्यंत जात होता, हा त्याचा स्वभाव होता. फिरणं हे त्याला पसंतच होतं. कुठेही एखादी गोष्ट धागादोरा इतिहासाचा मिळाला तर तो तिथपर्यंत पोहोचायचा. अतिशय कल्पक अशी त्याची वृत्ती होती. दरवेळेला काहीतरी नवीन अभिनव असं काहीतरी करायचं. शहरावरती प्रेम करणारा, स्वतःवरती प्रेम करणारा, शहरातल्या वास्तूंवरती प्रेम करणारा असा हा एक चांगला मित्र, चांगला सहकारी आज काळाच्या पडद्याआड गेला. भूषणचं असं जाणं खरं तर मनाला खूप क्लेशदायक असं आहे, खूप दुःखद असं आहे. असा धिप्पाड, अजातशत्रू असलेला, कोणाच्याही अध्यात्मधेत नसलेला असा भूषण आपल्यातनं अशा पद्धतीनं निघून जातो हे खरंच आपल्या सगळ्यांचीच खरं तरी ही हानी आहे. भूषण, तू जिथे कुठे असशील तिथे मस्त राहा, तुझ्या आत्म्याला सद्गती मिळो ही सदिच्छा. नमस्कार.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

नमस्कार, मी अनंत जो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: कभी तो हंसाए।
1: नमस्कार, मी डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

मुलांनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.
1: ओके.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 0

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तौबा तौबा, क्या होगा होना है जो वो होगा होता है जो हो जाने दो. आने वाला

दीवाना दीवाने को समझाने दो।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।